दोन एक दोन। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात। हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा।

तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा करुणा शांती आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज सोमवार निजज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी अर्थात 13 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र। आज संध्याकाळी 6:50 सोमवती अमावस्या प्रारंभ होत आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं वर्णन करत असताना संत बहिणाबाईंनी तुका झालासे कळस असे सार्थ उद्गार काढले आहेत, कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची परिपूर्ती तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झालेली होती। अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता ह्यांच्या मुशीत भागवत धर्माने ओतलेली सुवर्ण मूर्ती म्हणजे तुकाराम असं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटलंय। संत तुकाराम महाराजांच्या जीवनाचं एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे ते हळूहळू आध्यात्मिक प्रवासाचा एक एक टप्पा पार करीत। अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा अशी प्रचिती घेण्या इतके मोठे झाले। अभंगाच्या द्वारे आपल्या अनुभवांचे खडे बोल ऐकवत त्यांनी सामान्यांना परमार्थ बोध केला। त्यांच्या अभंगातून वारकरी संप्रदायाचीच भूमिका व्यक्त झालेली आहे। भरणी आली मुक्त पेठा करा लाटा व्यापार, उधार घ्या रे अवघे या रे जातीचे, येथे पंक्ती भेद नाही मोठे काही लहान, तुका म्हणे माल घ्यावा मुद्दल भावा जतन। उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती यांचाच वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव आहे। तुकोबांनी आपल्या अभंगातून तेच संस्कार जनमानसावर केले। वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्तिपंथ आहे, म्हणून त्याला आधारभूत असलेल्या तत्वज्ञानात पांडित्याचा प्रपंच नाही। भक्तिरसात नाहलेल्या संतांचा अनुभव हेच त्या तत्वज्ञानाचं अंतिम प्रमाण। सकृतदर्शिनी असं वाटतं की भक्तीचं समर्थन करणारं तत्वज्ञान मध्वाचार्यांच्या मतासारखं द्वैतवादी असायला हवं। देव हा भक्ताहून वेगळा असल्याशिवाय त्याची भक्ती करायची कशी? केवलाद्वैत वेदांताच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्मच केवळ सत्य असलं आणि मीच ब्रह्म असेन तर भक्ती करायची कोणी आणि कोणाची? ही अडचण वारकरी संतांना वाटली नाही। त्यांना स्वसंवेदन आत्मतत्वाचं अद्वैत मान्य होतं। भक्ती हा केवळ त्या अद्वैताचा अनुभव घेण्याचा मार्ग होता असं नाही, तर त्या अनुभवाच्या मुक्कामाला पोचल्यावर सुद्धा भक्ती सुखाचा सोहळा त्यांना हवा होता। मोक्ष तुमचा देवा, दुर्लक्ष तो तुम्ही ठेवा, मज भक्तीची आवडी, असं तुकारामांनी म्हणूनच म्हटलंय।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 13 जुलै. देव आणि नाम भिन्न नाहीत. आपल्या अनुभवाला येईल तेच खरं जरी असलं तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असं आपल्या अनुभवाला येतं, परंतु त्या करण्याचं आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे. थोर पुरुषांचं मात्र तसं नसतं. त्यांना जे अनुभवाला आलं ते त्यांनी आचरणात आणून दाखवलं आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. जगातलं सुख हे खरं सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे तो, असं जेव्हा त्यांच्या अनुभवास आलं तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरं सुख आहे असं त्यांना आढळून आलं. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचं नाम. हेच वेदकाळापासून ते आत्तापर्यंत सर्व साधूसंतांनी अनुभव घेऊन सांगितलं आहे. सद्गुरूकडून मिळालेलं ईश्वराचं नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतलं तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसं नाम घेतो का? नामाकरता नाम आपण घेतो का? मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केलं तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आलं म्हणजे देव हातात आलाच. मुलं पतंग उडवतात, एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो, तरी तो पतंग उडवणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग, कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडतं असं जोपर्यंत आपल्याला वाटत

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

श्रोते हो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या अनंत लीला वारंवार प्रकट होत होत्या। मानवी देह धारण केलेल्या दत्तावतारी स्वामींनी षडविकारांवर संपूर्ण विजय मिळवला होता। स्वामी समर्थ स्वच्छंदपणे सर्वत्र हिंडत होते। आपल्या परमभक्तांनी हाक मारली की स्वामी धावत जायचे आणि त्यांची संकटातून सुटका करायचे। सर्व जीवांना स्वामी समर्थांनी तारून नेलं होतं। स्वामींचे अप्पासाहेब माने या नावाचे एक परमभक्त होते। स्वामींच्या नित्य दर्शनाला येणारे अप्पासाहेब समर्थांची सकाळ संध्याकाळ पूजा करायचे, स्वामींच्या नामात गर्क राहायचे, स्वामी सुद्धा अप्पासाहेबांची वाट पाहायचे। एकदा काय झालं तर अप्पासाहेब स्वामींच्या दर्शनाला आलेच नाहीत। स्वामींना खूप चुकल्या चुकल्यासारखं झालं होतं। एक दिवस लोटला, दुसरा दिवस लोटला, अप्पासाहेबांचा पत्ताच नाही। शेवटी स्वामी चोळाप्पाला म्हणाले, चोळाप्पा चला अप्पासाहेबांच्या घरी जाऊन येऊ। चोळाप्पा स्वामींना म्हणाला, स्वामी अप्पासाहेबांनी लग्न कार्य केलेलं नाही, त्यांच्या पाठीमागे काहीच व्याप नाही, त्यांच्या राहण्याचा नेमका ठाव ठिकाणा नाही। स्वामींनी अंतर्दृष्टीने वेध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अप्पासाहेब एका देवळात आडोशाला झोपले आहेत। स्वामी चोळाप्पाला घेऊन तिथे गेले। जेव्हा अप्पासाहेबांनी स्वामींना पाहिलं तेव्हा त्यांना विलक्षण आनंद झाला। स्वामी अप्पासाहेबांच्या जवळ गेले, त्यांच्या तात्काळ लक्षात आलं की त्यांना विषमज्वर झाला आहे। स्वामींनी त्यांचा हात हातात घेतला, कपाळावरून हलकेच हात फिरवला,

राहून आनंद लुटता येतो। संत विचारांची सोबत सुद्धा आपल्याला उत्तम मार्ग दाखवते। संत संगतीचा सर्वात मोठा फायदा काय, तर संत संगतीत केवळ उत्तम विचारांची सोबत मिळते। सुविचार सुचतात, निष्काम कर्मयोग प्रत्यक्षात आचरणात आणता येतो, मन निर्भय होतं, देवाचं नाम सतत ओठावर तरंगत राहतं। म्हणून तुम्हाला सांगतो की आयुष्यभर पुरेल एवढा आनंद हवा असेल तर नामस्मरणात गर्क राहून संत सोबतीने राहावं। आपल्या प्रत्येकाचा शाश्वत आनंद केवळ नामातच लपलेला आहे। नाम कुठेही घ्यावं, कितीही घ्यावं आणि कसंही घ्यावं, फक्त नामच घ्यावं, त्यासारखं सुख कशातच नाही।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: सदा मी समत्वम न मुक्तिर्न बंधा। म्हणजे आचार्य इथं सांगतात की सदा म्हणजे मी नेहमी आहे, चैतन्याचं अस्तित्व नेहमी आहे। आणि अद्वैत मकरंद या ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे, अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाहम अप्रियः। अहम अस्मी मी आहे आणि मी मला नेहमी प्रिय आहे। मला दुसऱ्या वस्तू अनात्म वस्तू प्रिय आहेत, त्या माझ्यामुळं प्रिय आहे। आणि मी मला प्रिय आहे तो माझ्यामुळंच प्रिय आहे, अनात्म वस्तूमुळे प्रिय नाही। म्हणून अहम अस्मी सदा भामी मी आहे आणि मी मला नेहमी प्रिय आहे। स्वयंप्रकाश कसा आहे? स्वयंप्रकाश आहे। मी स्वतः स्वतःला जाणतो आणि मी इतरांना सुद्धा जाणतो। इतर विषयांना म्हणजे स्थूल विषयांना इंद्रियाद्वारे जाणतो आणि सूक्ष्म विषयांना इंद्रिया वाचून अंतकरणात जाणतो। आणि मी मला इंद्रिया वाचून अंतकरणामध्ये जाणतो म्हणजे मी सूक्ष्म अंतर चेतन आत्म निर्गुण पारमार्थिक ब्रह्मरूपानं प्रत्यक्ष आहे। आणि बाकीचे विषय बाह्य जड अनात्म सगुण व्यावहारिक अनात्म जड आणि मिथ्या म्हणून प्रत्यक्ष आहे। जसं आरशातलं प्रतिबिंब दिसायला आहे असायला नाही, तसं संसार दिसायला आहे असायला नाही म्हणजे प्रतिती मात्र आहे। वंध्यापुत्र नाम मात्र आहे आणि मी अस्तित्व मात्र आहे। म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण। जो दीप न्यायाने आपल्या प्रकाशाविषयी कोणाचीही अपेक्षा करत नाही, दिवा ज्यावेळेस लागत असतो तर त्याचा प्रकाश हा कसा आहे? इतरांच्या तुलनेमध्ये त्याच्यासारखा नाही आहे, पण त्याच्याशिवाय बाकीच्या वस्तू प्रकाशित होत नाही। तसं मी म्हणजे चैतन्य हा स्वयंप्रकाश आहे। माझ्या अस्तित्वाला कोणाच्याही अस्तित्वाची गरज नाही, म्हणजे माझं अस्तित्व हे निरपेक्ष व्यापक आहे। आणि आकाश व्यापक आहे पण सापेक्ष व्यापकता आहे त्याची। विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां। आकाश व्यापक आहे परंतु त्याची व्यापकता चार भूताच्या सापेक्ष आहे, कारण आकाशापेक्षा कोणीतरी मोठं आहे। आकाशापेक्षा मन मोठं आहे आणि त्या मनापेक्षा मनाला जाणणारा मोठा आहे। पण हे पाच खोटे आहेत म्हणून मोठेपणा आलेला सुद्धा खोटा आहे। दृश्यची जेधवा नाही दृष्टत्व म्हणून एक आहे। अर्जुना हे चांगदेवा, दृश्य जगत जर खोटा आहे तर परमात्म्याच्या ठिकाणी द्रष्टा हा जो व्यवहार झालेला आहे तो सुद्धा खोटा आहे। पण द्रष्टा ज्याला नाव आलं तो मात्र संविती ती ज्ञान ते खरं आहे। ते तुझं आणि माझं दोघांचं एक स्वरूप आहे। म्हणून तुझं आणि माझं मिळणं कसं आहे? जसं तळहातानं तळहाताला मिठी देण्यासारखं आहे। चांगदेवा तुझे शरीर श्वास इंद्रिय अंतकरण खोटे आहे, माझे शरीर श्वास इंद्रिय अंतकरण खोटं आहे, मग खोट्याला घेऊन काय भेटावं? काय मजा नाही येणार। खोट्याला खोटं काय भेटणार? खोटं एक खोटं, खोटं दोन्ही खोटं, खोटं त्रि खोटं, ते काय त्याच्यामध्ये संख्या नाही, लहान मोठेपणा नाही आणि खऱ्यामध्ये तर भेदत नाही। असंगो ही अयम पुरुष, असंग आहे मी। न करी रे संग राहे रे निश्चळ, लागोने दी मळ ममतीचा। कमल पाण्यामध्ये राहतं पण स्वतःच्या अंगाला पाण्याचे धर्म लागू देत नाही। तसं आपण या संसारात आहोत पण संसाराचे धर्म आपल्याला लागत नाहीत। उसातून जायचं पण पाच टांगाला लागू द्यायचं नाही। तसं आपल्याला आपण स्वयंप्रकाश आहोत म्हणून स्वतः सर्वांचा प्रकाश होतो तो स्वयंप्रकाश आहे। सगळ्यांचा प्रकाश व्हायला लागला तो स्वयंप्रकाश आहे, मात्र त्याला जाणण्यासाठी कोण्या प्रकाशाची आवश्यकता नाही। म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे, अथवा जो सदा अपरोक्ष आहे। सदा अपरोक्ष, अपरोक्ष म्हणजे आत्ता इथं तुम्हाला माहीत आहे आणि ते तुम्ही आहात म्हणजे अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे, प्रगट आहे। म्हणून स्वयंप्रकाश जो सदा आहे आणि अपरोक्ष आहे, नेहमी आहे। तुम्ही कधी आहात कधी नाही असं आहे का? नाही। सूर्य दिसलाच नाही मग नाही का? हे कशामुळे दिसायला लागले? सूर्याच्या प्रकाशातच दिसायला।
1: सूर्य स्वयंप्रकाश
0: परप्रकाश आहे, कारण तो जड प्रकाश आहे। ज्ञान देव म्हणे ज्योतीची मी निज ज्योती, कारण ही जी ज्योती आहे ना ही आत्म ज्योती नजर नाही आती। सूर्य प्रकाश या सूर्यासाठी एक श्लोक खर्चलेला आहे भगवंतानं 700 श्लोकापैकी, इतका महत्त्वाचा आहे सूर्य। यथा प्रकाशयते को कृष्णा सर्वं लोकं इमं रवि क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत। अर्जुना, तिन्ही लोकाला प्रकाशन करून अजून हा प्रकाश सूर्याचा शिल्लकच आहे। एवढा मोठा व्यापक प्रकाश असून सुद्धा गंमत अशी आहे की सूर्याला मी सूर्य आहे असं ज्ञान नाही। म्हणजे ती ज्योती आहे पण जड ज्योती आहे, आणि ही आत्मज्योती आहे पण ही सगळ्यांना जाणते म्हणून ही चित ज्योती आहे। ज्योतिष श्याम पिता ज्योतिष तमसा परमुच्यते, ही उच्चतम स्थिती आहे ही चैतन्याची, की तो सगळ्याला जाणतो पण त्याला कुणी जाणू शकत नाही। गामा विश्वच भूतानी धारयाम्यहमोजसः पुष्णामि च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः। सूर्यान चंद्रान दिव्यानं आपलं स्वरूप प्रकाशल्या जात नाही, ह्या सगळ्या वस्तू परप्रकाशित आहे आणि सूर्य स्वयं प्रकाश आहे व्यवहारामध्ये। पण तसं सगळ्या वस्तू परप्रकाशित आहे आणि चैतन्य स्वयं प्रकाश आहे। जसं चांदण्या रात्रीलाच असतात, आमोशेला जरा पाहिलं आपण तर चांदण्या कुठे आणि चंद्र कुठे, तिथं अभाव आहे। अमावशेला चंद्र आणि चांदण्यांचा अभाव आहे आणि सूर्याचा रात्रीला अभाव आहे। मग सूर्य प्रकाश आहे पण तो कसा आहे, जड प्रकाश आहे, आणि चंद्र प्रकाश आहे पण तो सुद्धा अमावशेला कुठे आहे म्हणून तो सुद्धा जड प्रकाश आहे। आणि आत्मप्रकाश आहे तो पौर्णिमेला आहे, अमावशेला आहे, जडाला जाणायला, चैतन्याला म्हणजे दुसऱ्यांना जाणायला आणि स्वतःला सुद्धा जाणायला। मग दुसरे प्रत्यक्ष आहेत, अनात्म प्रत्यक्ष आहेत, आणि तुम्ही तुम्हाला प्रत्यक्ष आहात, आत्म प्रत्यक्ष आहात। म्हणून जो सदा अपरोक्ष व कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा तो स्वयं प्रकाश आहे। कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही, कारण मनाचा इंद्रियाचा विषय होत नाही, कारण इंद्रिय मनानं परमात्मा कळूच शकत नाही, कारण तो त्यांचा विषयच नाही। डोळा वाऱ्यानं दिसत नाही, डोळ्यानं वारा दिसत नाही आणि वाऱ्याला डोळा दिसत, दोन्ही गोष्टी येतात व्हाईस वर्सा, दोन्हीकडून घ्या तुम्ही। डोळ्याला वारा दिसत नाही आणि वाऱ्याला डोळा दिसत नाही। आता गंमत अशी आहे की डोळ्यानं वारा दिसत नाही का, तर तो त्याचा विषय नाही। याच्यामध्ये आपला काही हट्ट आहे का? मग परमात्मा डोळ्यानं दिसावा असा दुराग्रह का, कारण तो त्याचा विषयच नाही। इंद्रिय मनाचा तुम्ही विषय नाही म्हणून तुम्हाला तुम्ही इंद्रिय मनानं कळत नाही। मग कळतच नाही का? कळतात ना, तुम्ही तुम्हाला इंद्रिय मना वाचून कळता, कारण मन तुम्हाला इंद्रिया वाचून कळतं ते चलतं। मग मनाला जाणणारा इंद्रिय मना वाचून कळतो हे का चलत नाही? हा दुराग्रह सोडा। म्हणून आचार्य सांगतात की आत्मा ज्या अर्थी सदा अपरोक्ष रूप आहे व प्रकाश रूप असल्यामुळे कोणत्याही ज्ञानाचा विषय प्रकाश रूप नाही, म्हणून आत्मा स्वयं प्रकाश, त्याला कोणत्याही विषयाची गरज नाही, परप्रकाश्य नाही, तो स्वयं प्रकाश आहे। म्हणून जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयातीतू जया केलियाही घातू कदानु, हे जो सर्वदा सर्वगतू म्हणजे सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे आणि एक रूपानं आहे। जसं पाणी पृथ्वीवर सांडलं तर जमीन ओली झाली, बरोबर? म्हणजे जमीन ओली झाली म्हणजे पाणी त्याच्यामध्ये शिरलं। तसं मन ज्या विषयामध्ये शिरतं त्याचं आपल्याला ज्ञान होत असतं। अग्नी ज्याच्यामध्ये शिरला ते गरम होत असतं, थंडी ज्याच्यामध्ये शिरली ते गार होत असतं। तसं मन ज्याच्यात शिरलं त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होत असतं। मग आत्मा ज्याच्यात शिरला ती वस्तू आपल्याला अपरोक्ष कळत असते, कारण आत्म्याशिवाय कळत नाही ना। मग जसं आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही, तसं मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही, तुम्हाला कळत असतं। म्हणून तुम्ही स्वयं प्रकाश जाणणारे आहात. जाणणं, एक असणं, न बदलणं, न दिसणं हे तुमचे धर्म आहे. येथ आत्मा आत्मयाची ठाई, देखी जे देहीचा धर्म देही, ऐसे जाणणे जे पाही आना हाती. अर्जुना, असं जाणणारे कुठेतून एखादा असतो. आणि म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. समरूपानं आहे म्हणजे मी एक रूपानं आहे. सारखा म्हणणं सुद्धा जमत नाही बरं का. आत्मा सारखा आहे, जमत नाही. कोणासारखा? सारखा म्हणजे किती शब्द फार तोलून मोलून वापरावं लागायला लागले तिथं. कारण हा धारवाडी काटा आहे, शुद्ध तो शुद्ध ही होता आहे. ना कुछ उसमें बढ़ाया जा सकता है, ना कुछ उसमें घटाया जा सकता है. म्हणजे शुद्ध त्याला उकार सुद्धा देता येत नाही. आणि त्याच्यातलं ती काढताच येत नाही आणि कमी जास्त करता येत नाही. म्हणून हे फार मोठं म्हणजे बराबर आहे, सारखं आहे असं सुद्धा म्हणता येत नाही. सम म्हणजे एक रूप आहे. तसं समबुद्धी घेता समान असली. समबुद्धी कशाला म्हणावं की आपल्या अंतकरणामध्ये कोणाला पाहिल्यानंतर वर खालीवर होऊ नये. आपल्याला सवय लागलेली की आपल्यापेक्षा मोठं आलं की आपण त्याच्या समोर, आपल्यापेक्षा कुणी लहान आलं की त्याला वाकव. येस, म्हणून संताकडं विनाकारण जाऊ नये. संसारातले प्रश्न घेऊन तर जाऊच नाही, उलट परमार्थातली शंका असली तर घेऊन जावं. म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर एक उदाहरण देत असतात की गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्याकडं दोन एक वकील आणि त्यांचा मित्र, ते म्हणे चला म्हणे गुरुजीकडे जाऊ. ते म्हणे उगच कशाला जायचं, काही विचारायचं असेल तर चला. ते म्हणे नाही म्हणे जाऊ ना, कारण मी आता कलेक्टर झालो म्हणे. ते म्हणे कशाला राहा, ते बळत नेलं. तर त्यांनी सांगितलं की नमस्कार घातला, गुरुजी हे कलेक्टर आहेत, 7 जिल्ह्याचे अधिकारी आहेत. ते म्हणजे माहिती आहे मला, हे वरच्याची लाता खाते तर खालच्याला लाता मारते. झाला का अपमान? म्हणलो होतो मी नको म्हणून त्याच्याकडे, काही विचारायचं असलं तर चला. त्याला वाटलं आपण कलेक्टर आहे तर भूषण दाखवावं तिथं मोठेपणा. पण तिथं संतासमोर मोठे कुणी मोठं नाही, कुणी लहान नाही, सगळे
1: त्याला
0: दाखवायला गेले. पण तिथं तिथं कशाचं मोठं आणि लहान? तिथं एकच दृष्टी आहे ना, समदृष्टी. म्हणून समदृष्टी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. तिथं एकाच मापानं पाहायला लागले, ते ब्रह्मरूपानं पाहायला लागलेत ना तुम्हाला. म्हणून प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्शिज तसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. साक्षात ज्ञानोबर आहे तुम्हाला आम्हाला. प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, साक्षात महादेव आहेत असं तुम्हाला संबोधन करायला लागले. तुम्हाला मनुष्य म्हणून बोलवायलेत का? तुम्हाला साक्षात महादेवाचे अवतार आहेत तुम्ही, तुम्ही महादेव आहेत असं समजून ज्ञानोबर आहे तुम्हाला बोलायले. मग ते आपल्याला माणसं समजत नाही. मग माणसं समजणं खरं आहे का, बरं आहे का, आणि सोपं आहे का? कारण माणूस समजणं हेच मूर्खपणा आहे. नाहम मनुष्य, काय उत्तर आहे हस्ता मुलाकाचं? पहिल्यांदा बोलले आणि राईट बोलले. आपण बोलतो पण आपल्या बोलण्याला अर्थ नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, तैसा तया कैसा गोपाळ पावे हरी. आपण बोलत नाही का? बोलल्याशिवाय राहत नाही. बोलायला दम नाही, कळायला पत्ता नाही. बोलाव ऐसे बोलावे ते बोल उरेल अनुभवाची ओळ. असं बोलाव की समोरच्याच्या अंतकरणामध्ये त्याचा अनुभव प्रगट व्हायला पाहिजे. खरंच मी एक आहे, मी न मरणार आहे, मी दिव्य आहे, अमृत स्वरूप आहे, असं काहीतरी बोलावं. नाहीतर अनुभवा विन मान हालवू नको रे, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, आणि हरी भजना विन काळ घालवू नको रे. आपला जो वेळ चाललेला आहे, आयुष्य चाललेलं आहे, ते हरिभजना वाचून चाललं. म्हणून भजन म्हणजे काय आहे? त्या विधात्याशी एकरूप होणं. भक्ती म्हणजे काय? ऐक्य आहे. जीव आणि शिवाचं हे मिलन आहे. म्हणून ही प्रकृती आणि पुरुष, म्हणून समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धीमध्ये समाधी हरीची लागणं शक्यच नाही, आणि अद्वैत बुद्धीमध्ये समाधी हरीची घ्यायची गरजच नाही. क्या बात आहे. कारण बुद्धी द्वैत असलं की तिथं भय आहे. आणि अद्वैतामध्ये भय कुठे? पण आता आचार्य गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ जाऊ लागले, लक्ष्मी स्त्री राज्यातून वापस येऊ लागले. कारण गोरखनाथांनी मृदंगातून आवाज काढला, चलो मच्छिंद्र गोरखाया. स्त्री राज्यामध्ये मीननाथाची अवतार झालेला आहे, तिथं त्याला घेऊन चला म्हणले. ते म्हणले ठीक आहे म्हणे. पण जाता जाता सोन्याची ईट एक घेतली मच्छिंद्रनाथाने, धुळीत टाक. ते म्हणले गोरख मला भीती वाटायची. ती म्हणे काय नाही गुरुजी, आपण दोघंच येईन, ही सगळा परिसर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, कशाची भीती. थोडं पुढं चालले की ते म्हणे गोरख मला भीती वाटायला लागली. ती म्हणे काही नाही गुरुजी. ती म्हणे गुरुदेव कस काय म्हणायला लागली की मला भीती वाटायला लागली. ती म्हणे आपण लघुशंका करू म्हणे थोडी, काय हरकत नाही. ती म्हणली यायला जाऊ द्या पुढं. त्यांनी झुळीमध्ये पाहिलं, म्हणे हे भीतीचं भयाचं मूळ इथंच आहे. त्यांनी जी वीट घेतली की भिरकावून टाकली, ती भिरकावून टाकली आणि ती चालायला लागले दादा. ते म्हणजे झुळी खाली कस काय लागायली गोरख, म्हणजे झुळी खाली कस काय लागायली. ते म्हणजे मला काय माहिती, तुम्हीच पाहा म्हणजे पाहिलं सोन्याची वीट नाही. अरे तिथंच धरंगीवर अंग टाकून दिलं, माझी इतकी चांगल्या सोन्याची वीट होती, जिवलग होती, तू माझी फेकून दिली. हा तू माझा शिष्य नाही, तुला देखवलं नाही. ज्यावेळेस तू माझा शिष्य नाही असं अंतकरणामध्ये ते शब्द लागले गोरक्षनाथांना, त्यावेळेस त्यांना चीड आली की सद्गुरूंनी माझा धिक्कार करावा, हे मी खपून घेणार नाही. कारण माझं जीवन हे सद्गुरूसाठी आहे. सद्गुरूसाठी त्यांना वडे आवडले म्हणून त्यांनी त्या बैला एक डोळा देऊन टाकला, ही गुरुभक्ती. हे सच्छिष्य वड्यासाठी, कारण माझ्या सद्गुरूची भूक शांत व्हावी म्हणून डोळा गेला तर हरकत नाही, असे अनंत डोळे घेऊ म्हणून. पण सद्गुरूची सेवा कधी भेटणार नाही आपल्याला म्हणून त्यांनी मग त्यावेळेस त्यांनी मंत्र उच्चार केला आणि सगळा पर्वतच सोन्याचा करून टाकला. हे गुरुदेव घ्या, तुम्हाला किती इटा घ्यायच्या. ही गुरु भक्ती आहे आणि हा गुरु सेवेचा प्रताप आहे, असे नाथ पंथातले गोरक्षनाथ. म्हणून द्वैत बुद्धीमध्ये हे भय, भयाचं कारण द्वैत आहे आणि अद्वैतामध्ये मात्र भीतीच नाही. म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल नया. म्हणून हे सुख कसं आहे विषयाचं, हे आभ्राची सावली म्हणजे ढगामध्ये उभं टाकायचं, ढगाच्या सावलीला उभं टाकायचं आणि ती चंचल आहे. म्हणून सदा सर्व काळ मी कसा आहे एक रूप आहे आणि हे विषय अनेक अनेक रूप आहे. कारण विषय पाच आहेत आणि पाच विषय पाच इंद्रियाद्वारे जाणणारा एकांतकरणात जाणणारा, बरं, ते अंतकरणही अनेक रूप होत असत. जशी वृत्ती विषय असेल तसा तो आकार धरत असतो वृत्ती, आणि त्याला जाणणारा मी एक आहे आणि एक रूप आहे. म्हणून मी मुक्त नाही आणि मी बद्ध नाही. काय सांगतात आचार्य, सदा मी समत्वम न मुक्तीर न बंधा. मी सदा आहे, सदा नाम घोषे करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान. एकदा नाव घेतलं तर आनंद झाला आणि नेहमी नाव घेतलं तर नेहमी आनंद होईल. मग आनंद कधी मधी पाहिजे का नेहमी पाहिजे? नेहमी पाहिजे. मग नेहमी नाव घ्या, सदा नाम घोष करू हरी कथा. म्हणून आमच्या मीराबाईनं जन्मभरीच्या श्वासा इतकी मोजियले मी प्राण बाई मी विकत घेतला श्याम. तो श्यामच विकत घेतला. सासो की माला पे सिमरू मै हरी का नाम. प्रत्येक श्वासाला मी हरीचा नाव घेणार आहे. तुमची इच्छा, प्रत्येक श्वासाला कोणाचं नाव घ्यायचं ही तुमची इच्छा, पण हरीचं नाव घेतल्यानं कल्याणच होणार आहे. म्हणून मुक्ती म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखापासून, बंधनापासून, वासनापासून आणि अज्ञानापासून सुटण्याची, मोकळे होण्याची जी अवस्था ती मुक्ती आहे. अज्ञान बंधामुळे जीव आपले मूळ परमात्म स्वरूप विसरून गेलेला आहे. स्वतःला स्वस्वरूपास आत्मस्वरूपास तो प्राप्त घेऊ शकतो, त्यालाच मुक्ती मिळणे असे म्हणतात. देह पडेपर्यंत आत्मज्ञानाला जीवन मुक्ती मिळते आणि देह पडल्यानंतर विदेही मुक्ती मिळत असते. पण आपल्याला देहीच विदेही भोगू द्यायचा, देह असतानाच विदेही भोगायचे. म्हणून या मुक्तीचे चार पायऱ्या आहेत. कोणत्या? समीपता, म्हणजे देवाचे सानिध्य प्राप्त होणे ही उपासना किंवा पुण्याईमुळे प्राप्त होत असते. पुण्यकाळ त्यांचा सारिता से उभा देवकीच्या गर्भा देव आले, देवकीच्या गर्भामध्ये देव आलेले आहे. तर हे पुण्यकाळ त्यांचा उदयाला आलेला आहे. सलोकता मुक्ती देवाचे लोक प्राप्त होणे म्हणजे विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ भेटतो, रामाची उपासना करणाऱ्यांना साकेत धाम मिळतो आणि कृष्ण उपासकांना गोलोक ही मुक्ती तपामुळे मिळत असते. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नामे म्हणजे त्याला वैकुंठामध्ये वैकुंठा जावया तयाचे साया त्यांचे सगळे प्रयत्न वैकुंठाला जाण्यासाठी करणे लागे नाश जीवा बहु पण जीवपणाचा नाश करावा लागतो. जीवपणा घेतल्या विन चालू निधी साजणे ज्ञानोबराय सांगतात जीवपणाच घेत असतात. म्हणून यमराज एके वेळी एका शरीराचं म्हणजे हरण करतात. पण सद्गुरू असे यमराज आहेत की एकाच वेळी शिष्याचे लक्ष 84 शरीराचं हरण करून घेतात. त्या बात म्हणून हे महत्वाचं आहे. सगळ्यात मोठे यमराज कोण आहे? सद्गुरु आहे. गुरुदेव हमारा प्यारा है सिद्ध जगत उजियारा. गुरुदेव की महिमा न्यारी जड बुद्धी चेतन करदारी. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. जिथे माझे प्राण विसावा घेते तो क्षण ती अवस्था म्हणजे सद्गुरु आहे. स्वरूपता मुक्ती देवाचे रूप प्राप्त होणे. चतुर्भुज नर होऊन ठेले आणि ही ध्यानामुळे प्राप्त होत असते. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काय. मना सहित काय मध्ये काय होत असतो? भोला पालट होत असतो. चौथी आहे सायुज्यता मुक्ती ब्रह्मरूप होणे यालाच मोक्ष मिळणे असं म्हणतात. ही ज्ञानानं प्राप्त होत असते. जी ज्ञान जयाचे हाती तो जी समर्थ मुक्ती तोच समर्थ आहे मुक्तीसाठी. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती नामाजवळ चारी मुक्ती आहे. ऐसे बहुता ग्रंथी बोलिये बऱ्याच ग्रंथामध्ये सांगितले कलियुगी उद्धार हरिचना. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या त्यांच्या घरी आपोआप ॲटोमॅटिक येत असतात. नारायण वदिले धर्माने घोकले तितक्याच कर्माने अंगुष्ट गमविले म्हणजे धर्मराज त्यांचा अंगठा गळाला. त्याच्यामुळं ते नरोवा कुंजरा इतकंच बोलले पण ते हळूच बोलले म्हणजे माणूस होता का जनावर होत. मग एवढंच खोटं बोललं तर त्याचा एक अंगठा गळून पडला स्वर्गात गेला नाही. तसं आपण आपलं काय काय गळालं असं बरं आज सगळंच गळालं इतकं खोटं बोललंय नुसतं धुपन गेलं. म्हणून सत्य बोलायला पाहिजे. आणि सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. काय आणि हे कशानं कळत असतं? नामानं कळत असत. म्हणून नामामध्ये ताकद आहे. म्हणून ते हनुमंतरायानं त्याच वेळेस पाहिलं ते रामानं लिहिलं प्रभू रामचंद्र जय श्रीराम टाकला दगड ते नीट खाली गेला. पहिला दुसरा तिसरा हनुमंतराय उग पाहायला आले. आता ते कुणी पाहिलं का नाही म्हणून प्रभू इकडे तिकडे पाहिले हनुमंतराय बाज ते म्हणे कधी आले तुम्ही? पहिल्याच दगडाला आलो. ते म्हणे देवा तुम्ही ज्याला सोडलं म्हणे ते अधोगतीला गेले आणि तुम्ही त्याला उचललं ते हृदयामध्ये धारण केलं. म्हणून हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धैला पंढरीचा चोर गळा बांधून आडो. म्हणून हृदय बंदी खाना करायला पाहिजे. आपल्या हृदय मंदिरामध्ये कोणाला बसवायचं? म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज सांगत असतात की गुरुजींनी मठ बांधले नाही आणि मठ्ठ झाले नाही, मंदिर बांधले नाही,
1: पैसे जमा केले असते
0: पण हृदय मंदिरातला देव दाखवून दिलेला आहे की तुम्ही देव आहात. असं तुमच्याच हृदय मंदिरातला तुम्हाला देव दाखवून दिलेला आहे हे कमवलेलं आहे. म्हणून

धन पाय। माझ्या जीवनातलं परम धन कोणतं आहे तर राम रूपी रत्न हेच मी जीवन भर आयुष्यभर कमवलेली कमाई आहे, ही जमापुंजी आहे। म्हणून काय कमवायला पाहिजे असं कमवावं की जे कमवल्यानंतर आता काही कमवायची इच्छा राहणे शिल्लक राहते। असं कळून घ्यावं की जे कळाल्यानंतर आता काही कळून घेण्याची इच्छाच राहणे, यालाच म्हणतात की वेदांत शास्त्र। वेदांताचा अंतिम सिद्धांत काय आहे? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, आणि हेच आचार्य आपल्याला पटवून देतात। म्हणून वेद जाणो गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे। म्हणून आपल्याला काय पाहिजे तर मुक्ती नको आपल्याला, कारण सदा मी समत्वम न मुक्तीर न बंधा। मी सदा आहे म्हणजे नेहमी आहे, सम आहे म्हणजे एक रूपान आहे, म्हणून मी मुक्त नाही आणि बद्ध नाही। का? कारण मोक्षाचं स्वरूप काय आहे? ध्यानात घ्या, कार्यासहित अज्ञानरूप अनर्थाची म्हणजे बंधकाची निवृत्ती आणि परमानंद ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याला मोक्ष म्हणायचे। आणि ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते। कशाने होते? ब्रह्मज्ञाना। आता अहम ममेत्यम बंधः नाहम ममेति मुक्तः हे सूत्र आहे। आपण देह आहे व देहाधिक आपले आहे असे जे मानणे ते बंधनाचे रूप आहे, आणि हे बंधन स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे होते, स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे होतं। म्हणून स्वरूपाचे अज्ञान हेच बंधनाचे कारण आहे, आणि देहेंद्रियाधिकच आपण नाही व ती आपली नाहीत असे समजणे, तर देहाधिकातील अहंता ममताची जी निवृत्ती तिचेच नाव मोक्ष। आता मला मुक्ती नाही कारण संसाराचे बंधन नाही, ज्याला बंधन आहे त्याला मुक्ती पाहिजे, पण ज्याला बंधनच नाही बांधलेले नाही त्याला सोडायची आवश्यकता आहे का? बंधनची नाही ठावे मुक्त कसे यावणार? जिथे बांधल्याचा भ्रम झाला तिथे सोडल्याचा भ्रम स्वीकारा करावाच लागतो, आणि भ्रमाने बंधन मानले तर भ्रमातच मोक्ष मानावा लागतो। ध्यानात, भ्रमानं जर बंधन मानलं तर भ्रमानच मोक्ष मानावा लागतो। सर्प चावलाच नाही पण त्याला भ्रांती झाली की सर्प आपल्याला चावला, मग चावल्याचा भ्रम झाला मग उतरला सर्प निवारली भ्रांती, सर्प उतरल्याची भ्रांती सुद्धा ती निघून गेली। म्हणून आता गाढवाला न बांधता पायाजवळ असं ठोकलं ना त्याला वाटतं मालकानं बांधलं, मग रातभर आराम करायचा आणि सकाळी उठून परत त्याला नाही का असं ठोकायचं, त्याला वाटत आता सोडलं, मग सोडलं का बांधलं? सोडलं नाही बांधलं नाही। तस पण ते उभं टाकत रातभर एके ठिकाणी, तस आता मृग जळ दिसे साचपणा आयसे फोटियाचे पिसे उरफुटी। म्हणजे मूर भूमीवर रोहिणी नक्षत्रावर काय होत असत? त्या किरणा सूर्याची किरण असे तळपत असतात, आणि ते तळपणारे किरण पाहून आपल्याला वाटतं की ते पाणी आहे, आणि मृग जळ हरणाला सुद्धा वाटतं ते पाणी आहे, पण त्या हरणाला खरं वाटतं आणि आपल्याला खोटं वाटतं। आपल्याला वाटतं हे किरणामुळं पाणी भासायला लागलं, पण ते दिसायला पाणी आहे पण असायला काय? कोरडी जमीन आहे ना, मग त्या नदीतून पोहून जायचं का पलीकडं? नाही, कारण ती नदी खोटी आहे, पण हरणाला वाटतं ते खरंच पाणी आहे, ते सत्य समजून त्याच्या मागं पळू पळू पळू पळू प्राणाला मुकून जात, मग त्याला भ्रम झाला की हे पाणी, पण जीवाला भ्रम होत नाही की ते पाणी आहे, ते मृग जळ आहे म्हणतो। मग तसं एक कारकून काम करू लागला, आणि काम करता करता त्याच्या कानावर जी पेन्सिल होती त्याच्या लक्षातच निघून गेलं की पेन्सिल कानाला लावलेली आहे, ते सगळं इकडं तिकडं धुंडायलं पेन्सिल कुठे पेन्सिल कुठे, आणि अचानक आरशामध्ये त्याची नजर गेली की म्हणलं सापडली सापडली, मग हरवली कुठं? हरवली का हरवल्याचा भ्रम झाला? भ्रम झाला, ती पेन्सिल तर कानालाच होती,
मग हरवल्याचा भ्रम झाला म्हणून सापडल्याचा भ्रम झाला. सापडली का? नाही, सापडल्याचा भ्रम झाला. पण गंमत अशी झाली की सापडल्याच्या भ्रमानं हरवल्याचा भ्रम निवृत्त झाला. जमलं ना? एक काम झालं ना, एका भ्रमानं दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती झाली. पण नंतर थोडं शांत डोक्याने विचार करायचा की हे हरवलीच नव्हती. मग सापडल्याचा जो व्यवहार झाला तो सुद्धा खोटा. म्हणून बंधनात नव्हतं, म्हणून मुक्त होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून बंध जर खोटा आहे तर मोक्ष सुद्धा. मग आपण बद्ध आहेत का मुक्त आहेत? बद्ध नाही. पण हे बोंबलाय लागलेत, मी बद्ध आहे, बद्ध आहे, मला मरण आहे, मरण मरण आहे म्हणायला लागले म्हणून बद्ध म्हणावं बंध. आणि तुम्हाला तुम्ही विवेकानं लक्षात घेतलं की मला मरण नाही तर मग कशामुळं बद्ध आहे? मग मुक्त म्हणायचं का? मुक्त बी म्हणायचं नाही, कारण हे बद्धच नाही तर मुक्त कस काय? म्हणून आता एक जोडपं होतं, ते मस्त आनंदानं राहत. आता एक पाहुणा आला त्याच्याकडे, ते म्हणले कस काय बरं आहे का? ते म्हणे आमचं कव बिनसलत नाही तर बरं कस काय? आमचं कधी वागतच झालं नाही तर तुम्ही कस काय विचारायले की बरं आहे का? बरं आहे का याचा अर्थ पहिलं बिघडलं होतं का? आमचे भांडणच नाही. ते हिच्या वाचून जेवत नाही, ही तिच्या वाचून जेवत नाही. तू मेरी मै तेरा आणि दोघं मिळून घालू लक्ष 84 फेरा. इतकं प्रेम आहे म्हणल्यावर त्याचं भांडतच नाही. ते म्हणले कस काय चाललं? काय सांगाव कस काय चाललं? आमचं पहिलं बी चांगलं होतं ना, आता बी चांगलं आहे. म्हणजे तिथं विचारणा सुद्धा काय व्हायला लागलं, सहन होईना, इतकं त्याचं चांगलं आहे. तसं हे तर ब्रह्म इतकं शुद्ध आहे की तिथं बद्ध मुक्त ही भाषाच सहन होईना. म्हणून जाणीव जेथ नरी घे, विचार मागुता पावली निघे, तरकू ऐणीने घे अंगी दयाच्या.

ज्ञान म्हणजे काय आहे ते सुद्धा नको म्हणले आता। म्हणून वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथी, सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथी, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईते। म्हणून अशा पद्धतीनं आचार्य सांगतात की अनेक विषय आहे, अनेक इंद्रियाद्वारे अनेक रूप मनामध्ये एक रूप मीला कळत असतात, आणि बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे। मन इंद्रियाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे, बरं। म्हणून इंद्रियाणि परान्याहु इंद्रियेभ्या परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा। इंद्रियाच्या पलीकडं मन आहे, मनाच्या पलीकडं बुद्धी आहे, आणि बुद्धीच्या पलीकडं आत्मा आहे। म्हणजे जे भुलीचे कुहर वायु तत्वाचे अंतर, बुद्धीचे घर झाकिले जेने, जिनं बुद्धीचं घर काय करून टाकलं, झाकून टाकलं, त्याला आत्मा कुळूत देईन हे असं मन आहे। वाया मन हे नाव हिरवी कल्पनाचे सावयव, जयाचे निसंग जीव दशा वस्तू। म्हणजे या मनामुळंच काय होत असतं, त्या परमात्म्याला जीवदशा प्राप्त होते। म्हणून एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, एकच मन आहे आपल्याला भांडवल करायचं, काय वाटिता ते तुला येईल कसे, एक मन दोन दोन कामामध्ये कसं लागेल बरं, एकाच मनामध्ये। म्हणून मन पाहिजे ऐकण्यात, मन पाहिजे चालण्यात, नाही तर चालायला एक इकडं आणि गाडी हाणायला एक इकडं, ते मन पाहिजे। मन एक आहे पण बायका दोन आहेत त्याला, प्रकृती प्रवृत्ती आणि निवृत्ती। म्हणून मनुराजा एक देहपुरी, मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी। त्याचे पुत्र म्हणजे संकल्प आणि विकल्प हे त्याचे पुत्र आहेत। अधोगती प्रगतीचे कारण मन आहे, मनातील विषयास आसक्तीमुळे बंधन आहे, आणि निर्विषय आसक्तीमुळे काय आहे, मोक्ष आहे। म्हणून मनैव कारणम मनुष्यानाम कारणम बंधमोक्ष आहे। बंधाय विषयासक्ता मुक्त निर्विषयम स्मृतम, म्हणजे मना करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते। गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधुसंगी, साधूच्या संगतीत मनाला एकीकडं एकांतामध्ये घेऊन जा, कारण एकांती जो शिविला सर्वाधी म्हणजे त्याला की गुरु सद्गुरूनं सांगितलं की एकांतामध्ये खा, केळं दिले, ते म्हणले महाराज मी अरण्यात जाऊन खाल्लं, ते म्हणले मी सर्व दगड दरवाजा खिडक्या लावून खाल्लं, ते म्हणे मी लाईट बी बंद केला आणि खाल्लं, एकानं खाल्लंच नाही, ते म्हणे काय करावं महाराज मी एक कोणी जरी नसलं तरी सूर्यप्रकाश तरी पाहायला, झाडं तरी पाहायला लागले, म्हणून मला प्रश्न पडला आता सगळेच पाहायला लागले तर मी तसंच आणला। ते म्हणजे हुशार आहे शिष्य। म्हणून एकांतामध्ये कशाला म्हणावा एकांत, हे शरीर श्वास इंद्रिय अंतकरण याला सोडून जे उरलं ना ते एक आहे, आणि ही आहे ज्ञानबाची मेघ, तुम्ही आहेत एक आणि ही आहे ज्ञानबाची मेघ। एकम एवम अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन। म्हणून हा शास्त्र सिद्धांत आहे, मन एक स्वाधीन तरी खुंटले साधन, सर्व सुखाचे निधान हरी पावसी रया, ज्ञानोबराय सांगतात। म्हणून तनाचे ऑपरेशन करता येतं पण मनाचं ऑपरेशन करता येत नाही, कारण ते सूक्ष्म आहे, इंद्रियातीत आहे। म्हणून ह्या मनामध्ये तीन दोष आहेत, मल विक्षेप आणि आवरण, म्हणून मन अशुद्ध आहे। आता मन म्हणजे काय, मनामध्ये पाप वासना तयार होणं, विक्षेप म्हणजे मनामध्ये चंचलता येणं, आणि आवरण म्हणजे अज्ञानाचा पडदा येणं। याला काय म्हणते, डोळ्यावर पडदा आला तर ते म्हणते तुम्ही ऑपरेशन करा, काय आलं मोतिया बिंद, आणि हा तसं मनामध्ये अज्ञानाचा पडदा आला म्हणजे हे लय मोठा बिंद आहे, याला गुरुकडे जाऊनच ऑपरेशन करावं लागतं। म्हणून आता नातरी सरोवरी तरंगी, आकाश सांडिले मेघी, चंदनाची उर्गी उद्यान जैसी, ज्ञानोबराय सांगतात की तरंग रहित तळे म्हणजे विक्षेप रहित

चंचल रहित मन, मेघ म्हणजे ढग रहित आकाश म्हणजे आवरण रहित मन, आणि सापाशिवाय चंदनाची बाग म्हणजे मल रहित मन। शास्त्रामध्ये 10 पदार्थ चंचल आहेत असं सांगितलेले। मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामदो मरकटो मत्से मकारादश चंचलहा। मन भ्रमर पाऊस स्त्री मदन वारा लक्ष्मी गर्व माकड मासे। आता हे मकार म्हणजे 10 वस्तू आहेत, पण मकार याला अनुप्रास अलंकार म्हणतात, कारण एका अक्षराची पुनरावृत्ती झाली की हा अलंकार होत असतो। मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर, मन के मत मत चलिए पलक पलक मन और। कबीरदास जी इथं मत मत म्हणतात, तर पहिल्या मतामध्ये म्हणजे मन त्याचं म्हणणं ऐकू नका, आणि दुसऱ्या मतामध्ये त्याचं नको असा शब्द आहे। काय म्हणतात, मन के मत मत चलिए, तर पहिल्या मताचा अर्थ काय घ्यायचा, म्हणणं सांगणं, आणि दुसऱ्या मताचं नको असा अर्थ घ्यायचा। म्हणून चंचले हि मना कृष्णा प्रमाथी बलवद्धडम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरीव सुदुष्करम। म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल का रहा मनतिलिया राहील महावातू। माकडास कधी समाधी लागेन का, नाही। महावात रहा म्हणल्याने स्थिर राहीन का, तसं मन आहे। मर्कटस्य खुरापानं तत्र वृश्चिक दंशनं तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति। आता गंमत झाली, नाथ महाराज काय म्हणाले, मर्कट रूपे चंचल मन, हे माकडासारखं मन चंचल आहे, त्याशी आसत संग मदिरापान। आसत संग म्हणजे त्याला दारू पाजली। आता मग काम वृश्चिके दंशिले जाण, मग कामाचा विंचो चावला, इंचो चावला काय मी करू, इंचो चावला देवा रे देवा या

इंतु चावला काय मी करू, देवा रे देवा इंतु चावला, असा हा इंचू। आणि याला उतारा मग वर्तन यदवा तद्वा, मग ती काय होते अगोदरच मन चंचल, आणि त्याला दुष्ट संगती हे मदिरापान व कामरूपी विंचू त्याला चावला, मग त्याचं वर्तन सैरवैरच राहणार ना। मग न पुरती भ्रमणा दाही दिशा, सप्तही पाताळे आकाशा, घाली उडी बळेची देखोनी फासा, केलो या दोषा पाहुणा। म्हणजे याला 10 दिशा सुद्धा पुरत नाही, आकाश पुरत नाही, पाताळ पुरत नाही, याला अपुरे आहेत फिरायला, पण याला उपाय वैराग्याच्या जोराने हे स्थिर राहते। परमार्थात लावल्यावर हे काय होत असतं, स्थिर होत असतं। परी वैराग्याचे नि आधारे, जरी लाविले अभ्यासाची या मोहरे, तरत की तुलेनी एके अवसरे स्थिरावेल। हे एकदा एक वेळ अशी की हे स्थिर होईल। म्हणून काजे या मनाची कनिके, जे देखिले गुडीची आठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके, दावीत जायचे हे काठोडी घोडे, त्याला अनुभव आत्म्याचा दाखवा म्हणजे ते स्थिर राहील। तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, सगळीकडं मी आहे असं म्हणून तू नमस्कार कर। म्हणून किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरून घाली, माझ्या श्रवणानं तुझं मान कान भरून टाक, जसं पोत मिरचीनं भरलं तसं कान कशानं भरायचं। हरी गुण गावत नाचुंगी, मीराबाई म्हणतात मी हरिगुण गावतच नाचन। मग मीराबाई नाचल्या पण देवासाठी, आणि ही बी नाचली पोटासाठी नाचते मी परवा कुणा, हे पोटासाठी नाचणं वेगळे, पण मीराबाई आमच्या हरीसाठी नाचलेल्या, पग घुंगरू बांध मीरा नाची रे। म्हणून गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद, नाचा पण हरीच्या रंगात प्रेमात नाचा। म्हणून किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरून घाली, ज्ञानाने आवरण वैराग्याने विक्षेप आणि भक्तीने मल दोष जात असतो। म्हणून या दोषाची निवृत्ती झाली म्हणजे महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, न्हाये धोये क्या भया मन का मैलान जाय, आंघोळ केली मस्त पण मीन सदा जलमे रहे धोये वास न जाय, त्याला किती धुवा माशाला त्याचा वासच जात नाही, बाजारात गेलो की असंच नाक दाबून जावं लागतं, बोंबील माशाचं किती वास येते। कबीरा मन निर्मल भया जैसा गंगा नीर, पाचे पाचे हरी फिरे कहत कबीर कबीर क्या बात है, की आता कहत म्हणजे देव कबीर कबीर म्हणून फिरायला लागलेत माग माग। आता मन कसं झालं, निर्मळ झालं, मोकळं झालं, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न, तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगीशी, नारायण भोगायला आता हे मन कसं झालं, मोकळं झालं। म्हणून जनाबाई सांगतेत की मी आता एकटीच आहे देवा, आता तू ये काय। म्हणून सत्वाची आधन

ओव्यागाऊ कौतुकेतो येरेबा विठ्ठला जणी जाती गाईल कीरती राहील है ना थोड़ा सा लाभ होईल तू येरेबा विठ्ठला जनाबाई जात गाय लागली म्हणून आता नाही का पाप ती उतू गेले तू येरेबा विठ्ठला पाप जेवढं होतं ना ती उतू गेले आता तू ये कारण हे मोकळं झालं म्हण आणि मोकळं होणं म्हणजेच मुक्त होणं म्हणून आचार्य काय सांगायला लागलेत

0: राहिलेला विषय नंतर.
1: पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नयेरे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला। देहे बुद्धीचा निश्चय पक्का झाला, मी म्हणजे देह, माझं नाव अमुक अमुक होय ना, मग देहातीत जे हित आहे ते गेलं त्याला। ज्याला धरून बसलेलं आहे त्याच्या पलीकडे जायचं म्हटल्यानंतर हे हातातनं सुटलं पाहिजे ना। हे जवळ सुटत नाही आहे तर देहातीत होणार कसा? म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सगळी साधनं एवढ्यातच आहे। देहे बुद्धी आहे ती आत्मबुद्धी करा, त्याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी। सारखं जागृत ठेवतात, जरा काय झालं की टोटल सरेंडर लक्षात येत नाही। त्याच्या ताब्यात जर दिलं तर तू काय करायचं हे तो ठरवतो। प्रत्येक श्वास त्याच्या शक्तीनं होतो, जाणीव आहे का तुला? बघ, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, मोह स्त्री पुत्र असू देत, धनसुतदारा असो दे पसारा, पण असो दे, पोटाशी घेऊन नाही। सगळ्यांना पोटाशी घेतलं की बुडालात, असू दे, सगळ्यांचं सगळी कर्तव्य जरूर करा, माझं म्हणू नका। आहे तितुके देवाचे, सगळा संसार माझ्या सकट देवाचा आहे, बस। बरा निश्चय शाश्वताचा करावा, शाश्वत जो परमात्मा आहे त्याबद्दल निश्चय करावा की तोच एक आहे। म्हणे दास संदेह तो विसरावा, त्याबद्दल जरा देखील शंका ठेवू नये की तोच करता करवत आहे। घडीने घडी सार्थकाची करावी, प्रत्येक घडी देहाचं सार्थक व्हायला पाहिजे, इकडे लक्ष पाहिजे। देहाचं स्वार्थक आहे, सार्थक आहे आत्मरूप होण्यामध्ये, त्यामुळे प्रत्येक क्षण आपला तिकडं जातोय का लक्षात ठेवलं पाहिजे। खातोय जेवतोय कशासाठी? देह चांगला राहावा। देह कशासाठी चांगला राहावा? साधना करण्यासाठी। साधनेनं काय करायचं आहे? आत्मरूप व्हायचं। प्रत्येकाचं उत्तर एक आलं पाहिजे, मला आत्मरूप व्हायचं। लहान मूल बरोबर हट्ट धरतं बघा एखाद्या खेळण्यासाठी, आई मला हे पाहिजे, ते मिळेपर्यंत सोडत नाही। तसा जीवानी वस्तूचा हट्ट धरला पाहिजे की मला तेच पाहिजे, मला दुसरं काही नको या जगातलं, काही दिलं तरी म्हणून हे मला नको, मला तिकडं जायचं, मला आई पाहिजे, बस। तसं जीवानी म्हटलं पाहिजे। देहे बुद्धी हे कशी जायची? ज्ञानबोधे त्याजावी, देहे बुद्धी त्याजावी सांगितले, देह त्याजावा म्हटलेलं नाही आहे। ज्ञानबुद्धी ज्ञानदीपे, किंवा ज्ञानाचा दिवा उजाडला, ज्ञानाचा बोध झाला तर देहबुद्धी जाते, आणि मग विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी। त्याची जी भेट व्हायची ती विवेकाने, आत्मानात्मविवेक, आत्म काय अनात्मा काय, काय ग्राह्य आहे काय त्याज्य आहे लक्षात करायला पाहिजे। पण तदाकार हे वृत्ती नाही स्वभाव आहे, वृत्ती तदाकार करा असं संतांनी सांगितलं, पण नाही ना, होत नाही ना, त्याचा स्वभावच नाही। मग कशाचा तदाकार होते? बाहेरच्या गोष्टींच्या। हां, कुठं काही कपडा पाहिला, साडी पाहिली, तदाकार वृत्ती झाली तिची, पाहिल्याबरोबर लगेच आपली वृत्ती आहे डोळ्यासमोर, साडी मनाने आणली ती नेसली, तदाकार वृत्ती झाली। खाण्याचा पदार्थ पाहिला, वृत्ती लगेच तदाकार गुलाबजाम, की आपलं लगेच मन गुलाबजामसारखं झालं। पण आत्म्याच्या ठिकाणी तदाकार होती आहे का? त्याचं कारण त्याचं रूप लक्षात येत नाही आहे, दृश्य नाही आहे, त्यामुळे वृत्ती तदाकार होत नाही आणि आत ओळतच नाही। म्हणून सदा तेची शोधीत जावे, म्हणून ते शोधा, त्याला शोधायला पाहिजे, शोधल्याशिवाय नाही। म्हणून तुटे ना फुटे ना कदा देव राणा, पण चळे ना ढळे ना, कळे ना कळे ना कदा लोचनासी, डोळ्याला दिसत नाही आहे, वसे ना दिसे ना अगी मी पण असी. पुन्हा पुन्हा तेच सांगतात, मी पण आहे ना तो दिसणार नाही. आता लोक काय करतात, जया मानला देव तो पूजित आहे म्हणतो. कोणी म्हणतो आमची रामाची उपासना आहे, कोणी म्हणतो कृष्णाची उपासना आहे, परी देव शोधून कोणीने पाहे. राम कृष्ण आपण म्हणतो तो पण आहे कुठनं, आला कसा, कुठून आला, तो कसा आहे, त्याचा शोध घेता का? नाही. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, प्रत्येकजण वेगळे वेगळे देव सांगत असतो. ज्याला जी भक्ती वाटेल तो करत असतो. पण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. ज्याच्यापासून हे संबंध दिवशी निर्माण झालं, सगळे देवदेवता आकाराला आले, त्या निर्गुणाचा शोध मात्र कोणी घेत नाही. म्हणून जगी थोरला देव, त्याला थोरला देव म्हटलाय, तो चोरला असे, तो सगळ्यांच्यापासून चोरून बाजूलाच राहिलाय. त्या थोरल्या देवाचा शोध कोणी घेत नाही. मग गुरु विण तो सर्वताहीन दिसे, गुरुशिवाय तो दिसत नाही. म्हणून गुरूंचं महत्त्व आहे. आणि इथं गुरु म्हणजे सुद्धा गुरु पाहता पाहता लक्ष कोटी असले गुरु उपयोगी नाहीत, खरे सद्गुरू पाहिजेत. म्हणून ते कसे सांगितले त्यांनी, मना सद्गुरू तोची शोधून पाहे. आता सद्गुरूंचा शोध घ्या तुम्ही. सद्गुरू कसे आहेत, ज्यांनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान वाणे. समाधान हवं आहे ना सद्गुरूंशिवाय नाही. हे सगळे गुण आहेत का बघा त्याच्यामध्ये. तो भक्त आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, विरक्त आहे, कृपाळू आहे. कृपाळू नसेल तर आपल्याला देणार काय, तो चांगला असेल पण कृपा नाही आहे. मनस्वी मंताब्यात असलेला क्षमावंत योगी प्रभू स्वामी आहे सगळ्याचा, दक्ष आहे, व्युत्पन्न आहे, चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान. समाधान पाहिजे ना सज्जनांच्या संगत, सद्गुरूंच्या संगतीत जा. मग ते सांगतात सद्गुरू, सदा सर्वदा राम सन्निध आहे. अरे तुझ्याजवळ आहे बाबा तो. मना सज्जना सत्य शोधून पाय, तुझ्या आत आहे, इथं आहे, इथं आहे, शोधून पाय. अखंडित भेटी रघुराजे योगू. अरे तुझी त्याची भेट अखंड आहे, तून तो दोन नाही. परमात्मा वेगळा, आत्मा वेगळा, मी वेगळा नाही, दोन्ही एकच आहे. अखंडित भेटी रघुराजे योगू. मना सांडी रे मी पणाचा वियोग. गोष्टी प्रसंग सांगायला वेळ नाही पण तू सांगते. आता मी स्वामीजीनं म्हटलं असंच काहीतरी बोलताना की नाही जायला जमणार असं काहीतरी म्हटलं, असू दे ना अखंडित भेटी अवकाश आहे अजूनही म्हणले. मी म्हटलं तुम्हीच सांगितलं ना अखंडित भेटी रघुराजे योग, ते म्हणले अवकाश आहे अजूनही, पहिली साधना करा. मग त्या बोधावर गेल्याशिवाय नाही. अखंडित भेटी व्हायला तुम्ही ते एकरूप झालं पाहिजे, मग लक्षात येतं की भेटायला वेगळं कुठं जायचं नाही, अखंड भेट आहे. मना भासले सर्व काही पाहावे, जे काय समोर दिसतंय ना पहा. त्या सारखे डोळे मिटून काय तुम्ही राहणार नाही, परिसंग सोडून सुखे राहावे, पाहावे लांबून पाहावं, हे खरं नाही म्हणावं. म्हणून देह भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे. देहाचं भान आहे ना, ते खुडण्यासाठी काय पाहिजे, ज्ञानशस्त्राने अज्ञानाचा छेद घ्यायचा आहे. ज्ञान झालं की लक्षात येतं की काही खरं नाही आहे म्हणून. आणि मग विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे, मग देहापासून वेगळं होऊन भक्तिमार्गाने जावं. तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. संग सोडून राहा. या संघावर त्यांनी फार चांगलं दिलेलं आहे. पुढे दोन चार श्लोक आहेत त्याच्यामध्ये, याचं राघवाचं रूप सांगताना, अणुरेणुका ही त्याच्याशिवाय नाही, रीता ठावया राघवे विण नाही, नभासारखे रूपया राघवाचे, हे सगळं सांगतात. आणि दुजे विण जो तोच तो हा स्वभाव आहे. दुजे विण, दुसरा इथं कोणी नाही आहे, तोच फक्त आहे, असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी त्याला म्हणतायत, मना गुजये तुझं प्राप्त झाले. तर त्यासाठी अंतरी पाहिजे यत्न केले, हे समजून घेण्यासाठी तुला कष्ट केले पाहिजेत. म्हणून शेवटच्या दोन तीन श्लोकात ते म्हणतायत, मना सर्वही संग सोडून द्यावा, सर्व सोडून द्यावं म्हणत ते संघ सोडावा. अति आदरे सज्जनाचा धरावा. इकडला संघ सोडून द्या आणि सज्जनांचा संघ धरा. जयाचे नि संगे महादुःख भंगे. सज्जनांच्या संगतीत राहिलात की ज्याला महादुःख वाटत असतं ते भंगतं. सकाळी उठल्यापासून बघावं तर दुःखाच्याच कहाण्या सांगत असतात सगळेजण, का देहभावावर असतात. पण ह्याची संगती धरली की दुःख संपतं. म्हणा संघ हा सर्व संघास तोडी. म्हणा संघ हा याचा अर्थ सज्जनांचा संघ जर धरला तर इकडले सर्व संघ सुटतात. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की सद्गुरू हा सोयरा झाला की इतर सोयरे संबंध आपोआप कमी होतात. मग एकच सद्गुरू खरा आपला सोयरा राहतो आणि बाकीचे सोयरे आहेत असू दे. त्यांना सांगायला जायचं नाही तुमचा संबंध सुटला म्हणून, पण लक्षात असं ठेवावं त्यांना मनामध्ये की हे काही आपले सोयरे नाहीत, सद्गुरू हे आपले सोयरे, भगवंत हा आपला सोयरा. म्हणून मना संघ हा सर्व संघास तोडी. मना संघ हा आणखी काय करतो, मोक्ष तात्काळ जोडी. इकडला संघ सोडला की मोक्ष तात्काळ जोडायला अवघड नाही आहे. हे धरलंय आणि ते धरायला बघतो म्हणून गोंधळ आहे. मोक्ष तात्काळ जोडी. मना संघ हा साधका शीघ्र सोडी. साधका सामान्य माणसाला नाही, साधना जर करत असेल तर ह्याला धरला की इकडला संघ शीघ्र सोडी, ताबडतोब सुटतो. मना संघ हा द्वैत निशेष मोडी. द्वैत संपून जातो. ह्याचा संघ धरला की आपण हळूहळू त्याच्याशी कसे एकरूप होतो ते सांगता येत नाही, आणि जे द्वैत होतं ते संपून जातं. सांगता येत नाही म्हणजे धरलं पाहिजे तिथे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे शेवटच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय मनाची शते ऐकता दोष जाती. हे जे मनाचे श्लोक आहेत हे खऱ्या अर्थाने जर ऐकले, चिंतन मनन केलं, साधना केली, तर मग सगळे दोष नाहीसे होतात. मती मंदते साधना योग्य होती. मग बुद्धी जरी कमी असली तरी चालेल, फार बुद्धी लागत नाही परमार्थाला. उलट फार बुद्धी असली ना तर ती आड येते, गरजेपुरती पुरे. म्हणून मती मंद, कारण अहंकार येतो त्याचा एक. त्यामुळे मती मंद जे असतात ते साधनेला योग्य होतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासता मुक्तीभोगी. ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य चढतं वाढतं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे बाहेरचं सामर्थ्य नव्हे, आत्मिक सामर्थ्य आहे. ज्ञान आणि वैराग्य एकमेकाचा सापेक्ष शब्द आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वैराग्याशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान आलं वैराग्य आपोआपच आहे. गृहित धरायचं हे आध्यात्मिक सामर्थ्य येतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला असता मुक्तिभोगी, मोक्ष आपल्याला सहज प्राप्त होतो. म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये मनाच्या श्लोकाची फलश्रुती काय आहे ती सांगितली. त्यामुळे उपोद्घात, उपसंहार आणि त्याच्याकडे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे एवढं मनाच्या श्लोकाचे काही श्लोक जरी कळले तरी आपला मार्ग मोकळा आहे. सगळं उपनिषदांचं सार त्यात आलं आहे. आपण थोडं थोडं समजून घेतलं आहे, साधना करून आपण त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून

आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीतरचनेतील ग. दि. माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना, संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे। भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार निजज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी अर्थात 13 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र। आज संध्याकाळी 6:50 सोमवती अमावस्या प्रारंभ होत आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं वर्णन करत असताना संत बहिणाबाईंनी तुका झालासे कळस असे सार्थ उद्गार काढले आहेत, कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची परिपूर्ती तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झालेली होती। अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता ह्यांच्या मुशीत भागवत धर्माने ओतलेली सुवर्ण मूर्ती म्हणजे तुकाराम, असं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटलंय। संत तुकाराम महाराजांच्या जीवनाचं एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे ते हळूहळू आध्यात्मिक प्रवासाचा एक एक टप्पा पार करीत। अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा अशी प्रचिती घेण्या इतके मोठे झाले। अभंगाच्या द्वारे आपल्या अनुभवांचे खडे बोल ऐकवत त्यांनी सामान्यांना परमार्थ बोध केला। त्यांच्या अभंगातून वारकरी संप्रदायाचीच भूमिका व्यक्त झालेली आहे। भरणी आली मुक्त पेठा, करा लाटा व्यापार, उधार घ्या रे अवघे या रे जातीचे, येथे पंक्ती भेद नाही मोठे काही लहान, तुका म्हणे माल घ्यावा मुद्दल भावा जतन। उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती यांचाच वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव आहे। तुकोबांनी आपल्या अभंगातून तेच संस्कार जनमानसावर केले। वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्तिपंथ आहे, म्हणून त्याला आधारभूत असलेल्या तत्वज्ञानात पांडित्याचा प्रपंच नाही। भक्तिरसात नाहलेल्या संतांचा अनुभव हेच त्या तत्वज्ञानाचं अंतिम प्रमाण। सकृतदर्शनी असं वाटतं की भक्तीचं समर्थन करणारं तत्वज्ञान मध्वाचार्यांच्या मतासारखं द्वैतवादी असायला हवं। देव हा भक्ताहून वेगळा असल्याशिवाय त्याची भक्ती करायची कशी? केवलाद्वैत वेदांताच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्मच केवळ सत्य असलं आणि मीच ब्रह्म असेन तर भक्ती करायची कोणी आणि कोणाची? ही अडचण वारकरी संतांना वाटली नाही। त्यांना स्वसंवेदन आत्मतत्वाचं अद्वैत मान्य होतं। भक्ती हा केवळ त्या अद्वैताचा अनुभव घेण्याचा मार्ग होता असं नाही, तर त्या अनुभवाच्या मुक्कामाला पोहोचल्यावर सुद्धा भक्ती सुखाचा सोहळा त्यांना हवा होता। मोक्ष तुमचा देवा, दुर्लक्ष तो तुम्ही ठेवा, मज भक्तीची आवडी, असं तुकारामांनी म्हणूनच म्हटलंय।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या शास्त्रामध्ये भविष्य किंवा माणसाची लक्षणं वर्णन करण्यासाठी कोणकोणते आधार घेतलेत? एक प्रमाण, शरीरासंबंधी असणारं प्रमाण, कुठलं अंग कुठला अवयव याची प्रमाणबद्धता हा एक आधार घेतला. छाया, गती, अंग, दात, केस, नख, अगदी दाढी मिशी इत्यादी या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन लक्षणांवरून भविष्य सांगणे सामुद्रिक शास्त्रामध्ये. यामध्ये आधी सर्वात पहिली सूचना अशी दिली की त्याचं आयुर्लक्षण आधी आयुप्रमाण बघून मग त्याचं भविष्य सांगायचं, तोपर्यंत सांगायचं नाही. आयुप्रमाण की हा किती वर्ष जगणार आहे ते आधी बघून मग पुढचं भविष्य सांगायचं आहे. नाहीतरी ज्या पाच गोष्टी आहेत, जीव जेव्हा गर्भात आलात तेव्हा त्या पाच गोष्टी निश्चित होतात. पाच गोष्टी निश्चित होतात. सर्वात प्रथम त्याला मिळणार त्याचं आयुष्य जे आहे ते निश्चित होतं. हा किती वर्ष जगणार आहे तो गर्भात आल्यानंतरच ते निश्चित झालेलं आहे, आयुष्य आहे. नंतर त्याला पैसा किती मिळणार आहे, धन तो किती प्राप्त करणार, सुख किती मिळवणार आहे हेही त्याला गर्भात आल्यानंतर निश्चित होत. त्याचबरोबर त्याला या जगामध्ये कर्म कसं करणार आहे, कुठलं नेमकं कर्म करणार आहे तेही निश्चित. वित्तम, आयु, कर्म शिवाय मृत्यू कसा प्राप्त होणार आहे हे गर्भात आल्यावरच निश्चित झालेलं आहे. या पद्धतीने माणसाला जे काही प्राप्त होणार आहे तसं हे आयुर्लक्षण आधी बघून, आता आयुष्याची परीक्षा कशा प्रकारे करावी त्याबद्दलही या सामुद्रिक शास्त्रामध्ये वर्णन आहे. तीन विभाग साधारण केलेत की ज्या पुरुषाची उंची 108 अंगुल आहे, 108 अंगुल म्हणजे साधारणतः 4 हात आणि 12 अंघोळ अशी ज्याची उंची आहे तो उत्तम आहे. 100 अंगुल उंची असणारा मध्यम आहे आणि 90 अंगुल उंची असणारा त्याहीपेक्षा खालचा तिसऱ्या दर्जाचा आहे. उत्तम, मध्यम, अधम म्हणा किंवा त्याला सामान्य म्हटलेला आहे. आयुष्य हे हातावरती अनाम करांगुळीपासून तर्जनीपर्यंत जी जाणारी रेषा आहे, जी स्पष्ट असेल, शेवटपर्यंत असेल, या चारही अंगुलींच्या मुळाशी असणारी रेषा शेवटपर्यंत जाणारी स्पष्ट होणारी, त्यावर माणसाचं आयुर्मान मानलेलं आहे. साधारणतः एक एक बोट म्हणजे 25 वर्ष अशा दृष्टीने एक लक्षण मानलेलं आहे की शेवटच्या चौथ्या बोटापर्यंत पोचलाय म्हणजे तो शतायुषी होणार, अधिक काळ जगणार, अशा प्रकारचं या सामुद्रिक शास्त्राचं वर्णन या ठिकाणी सांगितलं. आता पुरुषांची लक्षणं जी सांगितली, ज्या पुरुषाचे पाय अतिशय कोमल आहेत, मांसल आहेत, रक्तवर्णीय आहेत, तळपाय जे आहेत ते मांसल आहेत, रक्तवर्णीय, लालसर दिसतात, स्निग्धता आहे, स्निग्ध आहेत, तसंच जरा उंच आहेत, पायाला घाम अधिक येत नाही, घाम न येणारे, शिवाय त्यामध्ये रक्तवाहिन्या नाड्या अशा न दिसणारे, मांसल असण्यामुळे ते न दिसणारे, असा मनुष्य हा तसं म्हटलं तर तो राजाप्रमाणे असतो. असा मनुष्य राजाप्रमाणे. या उलट ज्याचे पाय रुक्ष आहेत, रखरखीत म्हणा, बोट विरळ आहेत, पांढऱ्या अशी नखं आहेत, नाड्या सर्व दिसत आहे मागून पायावरती, मागच्या बाजूला वरती असणाऱ्या सगळ्या नाड्या दिसत आहेत, तो माणूस नेहमीच दुःखी राहतो. काही ना काहीतरी व्यथा, पीडा त्याच्या मागे अखंड राहते असं या ठिकाणी सांगतलं. म्हणून एकमेकांना विरळ असणारी बोटं म्हटली की त्याला पीडा, दुःख, क्लेश आहे. एकमेकांशी चिकटलेली बोटं किंवा अधिक विलग न असणारी बोटं म्हणजे तो सुखात असणारा, समाधानी असणारा म्हटलेला आहे. ज्या पुरुषाच्या तळपायावर अंकुशाचं चिन्ह असेल ज्या पुरुषाच्या तळपायावरती अंकुशाचं चिन्ह आहे तो सदैव सुखी असणारा मनुष्य आहे. हे जे काही शारीरिक लक्षणं सांगितले, अगदी रक्ताच्या हे संदर्भात म्हटलं की रक्ताच्या रंगावरून सुद्धा माणसाचे स्वभाव आहेत. रक्ताच्या रंगावर जरी अगदी चित्रपटामध्ये वगैरे दाखवलं की याचं रक्त त्याचं रक्त सगळं रक्त एकच आहे वगैरे वगैरे, तरी विज्ञानाने सुद्धा रक्ताचे गट निर्माण केलेले आहेत. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार सुद्धा रक्ताचे रंग बदलतात. या ठिकाणी सांगितलं की ज्या माणसाचे रक्त रक्त कमल जसं आहे, कमलाप्रमाणे लालसर असणारं रक्त जे आहे, ती व्यक्ती शुभलक्षणी आहे, गुणवान आहे, धनवान आहे असं म्हटलं. पण ज्या माणसाचं रक्त जरी लाल पण ते काळसर असेल तर त्याला त्याची प्रवृत्ती पापकर्माकडे अधिक धावते, पापकर्माकडे अधिक धावते काळसर रक्त असणारा मनुष्य. त्याचप्रमाणे पाठीच्या आकारावर सुद्धा सांगितलं की कासवाप्रमाणे पाठ असणारा मनुष्य धनवान सौभाग्य संपन्न असतो. त्या ज्याच्या हातामध्ये मत्स्यरेखा बघायला मिळते, मत्स्यरेखा तोही मनुष्य जो आहे त्याचं सर्व कार्य त्यांनी ठरवलं की ते सिद्ध होतं की मी हे करणार, तर ते कार्य त्याचं सिद्ध होतं. त्याला अगदी पुत्रपौत्रादी सुद्धा प्राप्त होतात. ज्याच्या हातावरती यज्ञवेदी आहे, यज्ञकुंडासारखा यज्ञवेदीसारखा आकार आहे, त्याला वेद ज्ञान किंवा विद्वत्ता त्याच्या ठिकाणी बघायला मिळते. ज्याच्या हातावरती तुला तराजू वगैरे सारखा आकार तळ हातावरती आहे त्या व्यक्तीला व्यापारामध्ये अधिक लाभ होतो असं या ठिकाणी या सामुद्रिक शास्त्रामध्ये सांगतात. तसं ज्या व्यक्तीच्या हातावर एखादी लता दिसते सोमलता, त्याला यज्ञामध्ये अधिक रस आहे, यज्ञकार्यामध्ये अधिक रस. तर कोणाच्या हातावरती एखाद्या वृक्षासारखं चिन्ह आहे, रेषा वृक्षासारख्या पसरलेल्या आहे, त्याला वृक्षाप्रमाणे जसं वृद्धी वाढत जाणे उत्तरोत्तर त्याची स्वप्न सुद्धा तशी जी असतात. कुठे पर्वताचं चिन्ह, कोणाच्या हातात शस्त्राचं चिन्ह आहे, शस्त्राचे चिन्ह असेल तर तो माणूस उग्र प्रवृत्तीचा आहे, उग्र प्रवृत्तीचा आहे, अर्थात युद्धामध्ये सुद्धा संघर्षामध्ये त्याला विजय प्राप्त होतो. ज्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर यवाचं चिन्ह आहे, हे यवाचं चिन्ह म्हणजे तो विद्यावान, विद्यावान असणार आहे व्यक्तीच्या. म्हणून आयुर्मानाचं जे आधीच सांगितलंय की करांगुळीपासून तर्जनीपर्यंत चारही बोटांच्या मुळाशी असणारी रेषा जी आहे ती जर स्पष्ट असेल, जाड असेल आणि शेवटपर्यंत जाणारी असेल तर तो मनुष्य शतायुषी असतो. तसं अगदी पोटा नाभीचं सुद्धा सांगितलं की ही जी बेंबी आहे नाभी ती ही दक्षिणावर्त आहे की वामावर्त आहे, त्याच्यावर सुद्धा आणखी काही लक्षणं सांगितली. दक्षिणावर्त नाभी जी आहे ती दक्षिणावर्त नाभी बुद्धिप्रदायक आहे, अधिक उत्तम कुशाग्र अशी बुद्धी प्रदान करणार. आणि वामावर्त नाभी जी आहे ती शांतीप्रदायक आहे, शांती प्रदान करणारी नाभीच्या संदर्भात सांगितलं. किंवा कर्णिकेप्रमाणे ज्याची नाभी आहे की वामावर्त अथवा दक्षिणावर्त न राहता जी कर्णिकेप्रमाणे नाभी आहे तो मनुष्य राजा होतो, त्याच्या हातामध्ये नेतृत्व प्राप्त होतं. हातावरच्या ज्या रेषा जर स्पष्ट असतील, जाड असतील तर त्याचं भविष्य अधिक उज्ज्वल आहे. अस्पष्ट असणाऱ्या विरळ असणाऱ्या रेषा त्या माणसाच्या जीवनात अधिक दुःखच आहे, कष्ट आहे. त्याचबरोबर गुडघ्यापर्यंत हात असणारा मनुष्य आजानुबाहू विभूती आहे, अवतारी आहे. आखूड हात असणारा मनुष्य भाग्यहीन आहे, तो दास किंवा सेवक म्हणूनच त्याला काळ अधिक व्यतीत करावा लागतो. तळहातावरती अधिक उंचवटे असणारा मनुष्य दानशूर बघायला मिळतो. आणि तसंच ज्याचा तळहात जरा अधिक खोलगट दिसतो त्या माणसाला पूर्व परंपरागत धनाचा लाभ होतो. वाडवडिलांकडून पित्याकडून म्हणा खोलगट हात ज्याचा आहे त्याला धनाचा लाभ प्राप्त होतो. पण ही तितकंच आहे की तो माणूस तसा भित्राही असतो. असे हे जे एक एक गोष्ट सांगितलं की अंग कसं आहे, केस कसे आहेत, दात कसे आहेत, एवढंच नव्हे तर माणसाचा स्वर कसा आहे त्या स्वरावरून सुद्धा कार्तिकेयांनी भविष्य जे सांगितलं शुभाशुभ लक्षणं मांडली. एखाद्या माणसाचा बोलण्याचा स्वर कसा आहे की मेघ गंभीर धीर गंभीर आवाज, मेघ गर्जनेप्रमाणे असणारा हा जो धीर गंभीर स्वर असेल तर तो माणूस खरोखर धन्य आहे, त्याचं भविष्य सुद्धा उत्तम आहे. एखाद्या माणसाचा स्वर नेहमी रडका दुःखी जर असेल तर त्याच्याकडे अर्थात तशाच प्रकारच्या प्रवृत्ती आकर्षित होतात. रडका स्वर आहे किंवा अतिशय कर्कश असणारा आक्रस्ताळेपणा करणारा जसा आहे तर जसा स्वर त्याचा येईल त्याप्रमाणे त्या प्रवृत्ती त्याच्याकडे आकर्षित होतात. एखादा अगदी भसाडा आवाज असेल तर त्यालाही लोक त्रस्त होतात, त्याच्या इकडे तशाच प्रवृत्ती येतात. आणि आणखी जी गोष्ट आहे की माणसाच्या कपाळावरती निर्माण होणाऱ्या ज्या रेषा आहेत त्याच्यावर सुद्धा आयुर्मान सांगितलं. हातावरची जशी रेषा आहे तशी कपाळावर दिसणारी जी रेषा आहे ती एक रेष दिसते का दोन दिसतात का तीन दिसतात का चार दिसतात त्यावरती भविष्यसुद्धा सांगितलं आहे. की अगदी एकच रेष क्वचित जर दिसत असेल तर त्याचं आयुर्मान 50 वगैरे पर्यंत आहे. पण त्यापुढच्या जर अधिक रेषा दिसू लागल्या तर तो 60-70 वगैरे अशा पद्धतीने त्याचं आयुष्य अधिक आहे असं या ठिकाणी जे सांगितलं पुरुषांच्या संदर्भात सुद्धा म्हटलं. तसंच स्त्रियांच्या संदर्भात ही अशी शुभाशुभ लक्षणं सांगितलीत. यामध्ये हात पाय बोट नख हातावरील रेषा कान जिव्हा ओठ दात गाल गळा नेत्र ललाट मस्तक केस स्वर आणि वर्ण या सगळ्या लक्षणांवरून हे भविष्य सांगण्याची पद्धती किंवा असं एक शास्त्र निर्माण केलं. स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा अशीच या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अधिक विस्तृत या ठिकाणी काय सांगत नाही कारण प्रत्येकजण आपापल्या चौकशी करत बसतील की आपण कसे आहोत, त्यामुळे केवळ उल्लेख या ठिकाणी करतो की ज्या स्त्रीच्या डोळ्यांच्या कडा ज्या आहेत त्या लालसर असतात, शेवटचा जो डोळ्यांचा जो भाग आहे कडा ज्या लालसर असतील आणि मानेवरती अशी एखादी रेष जी असते ग्रीवेवरती, ती स्त्री ज्या घरात जाते त्या घरात उत्कर्षच उत्कर्ष होत जातो. म्हणजे डोळे अगदी पांढरे असणं म्हणण्यापेक्षा लालसर. थोडक्यात यातून आरोग्याचाही मुद्दा आहे की शरीरामध्ये रक्त उत्तम असणं आणि तसंच जिचे जे तळवे आहेत पाय ते लालसर असणं, टाच जी छोटी असणं, पायाचे बोट परस्परांना चिकटलेली असणं, अशी स्त्री नेहमी सुखामध्ये राहते, सुख उपभोग करणारी अशी आहे. म्हणून या स्त्रियांच्या संदर्भात शुभाशुभ लक्षणं सांगितली, पुरुषांच्या संदर्भात शुभाशुभ लक्षणं मांडलेली आहेत. अधिक विस्तृत विषय या ठिकाणी दिला पण आपल्याला अजून बराचसा भाग पुढचा बघायचा आहे. त्यामुळे मूळ विषय चालला आहे तो तिथीचा, पण मध्येच हा विषय निघाला की चतुर्थीच्या निमित्ताने कार्तिकेय आणि गणेश यांचा जो संघर्ष झाला होता मध्येच हा विषय चर्चेमध्ये आला म्हणून हा मांडलेला आहे थोडक्यात. आणि नाव आहे त्याचं भविष्य पुराण असल्यामुळे हा विषय या ठिकाणी आला. या प्रामुख्याने चतुर्थीमध्ये आपणाला दोन चतुर्थी तर अतिशय प्रसिद्ध आहे, ज्या गणेश अवताराच्या जन्माच्या असणार, एक माघ शुद्ध चतुर्थी आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी. या दोनही चतुर्थी भगवान गणेशाच्या दृष्टीने अवताराच्या आणि सगळ्यात प्रिय असणाऱ्या दोन तिथी आहेत. म्हणून पौराणिक भाषेमध्ये माघ शुद्ध चतुर्थीला शांता चतुर्थी असं म्हणतात. जी माघी विनायक गणेश जन्माचा जी चतुर्थी आहे तिला शांता चतुर्थी असं म्हटलं आणि भाद्रपद जी गणेश चतुर्थी आहे तिला शिवा चतुर्थी असं म्हटलेलं आहे. शांता आणि शिवा, आणि शिवाय ज्या वेळेला अंगारक योग येतो, मंगळवारी असणारी जी चतुर्थी आहे हा अंगारक योग येतो, त्या त्या प्रत्येक चतुर्थीला सुखा चतुर्थी असं म्हटलेलं आहे. शांता, शिवा आणि सुखा याच्यातून तीनही गोष्टी आहे की शांती, सुख आणि पावित्र्य प्राप्त करून देणारे ही चतुर्थी आहे. ज्या दिवशी भगवान गणेशाचं पूजन करणं, स्मरण करणं आणि भगवान गणपतीला प्रिय असणारी वस्तू अर्पण करत असताना, तर दुर्वा भगवान गणेशाला अतिशय प्रिय आहे. दुर्वा अर्पण करत असताना जो मंत्र म्हणावा त्या संदर्भात सांगितलं की त्वं दुर्वे अमृत नामासी सर्व देवैस्तु वंदिता वंदिता दह तत्सर्वं दुरितं यन्मया कृतं. यन्मया कृतं दुरितं, माझ्या हातून जे जे काही दुष्कर्म, दुष्कृत्य, काही चुका घडलेल्या असतील मी ह्या दुर्वा हातात धारण करतो आणि ते आपणाला प्रिय आहे ते अर्पण करत आहे. तेव्हा कृपया या दुर्वांचा आपण स्वीकार करत असताना जे जे दुष्कृत्य माझ्या हातून किंवा जे काही दुष्कर्म घडलेलं आहे दह तत्सर्वम, त्या सर्वाचा विनाश व्हावा आणि आपली शुभ दृष्टी त्यावरती असावी ही प्रार्थना. कारण ही दुर्वा म्हणजे साक्षात अमृत स्वरूप आहे, आपणही अमृत स्वरूप आहात. त्वं दुर्वे अमृत नामासी सर्व देवैस्तु वंदिता, देवता सुद्धा ज्याला वंदन करतात. दुर्वांचं महात्म्य आहे. जसं 10 प्रकारच्या दर्भांमध्ये दुर्वा सुद्धा दर्भ मानलेला आहे, दुर्वेमध्ये ज्या तीनही शक्ती सामावलेल्या आहेत, तीन वेदांची शक्ती म्हणा, तीन शक्ती ब्रह्मा विष्णू महेशादी शक्ती म्हणा, अगदी अग्निबीज, सूर्यबीज, चंद्रबीज सुद्धा ज्यामध्ये सामावलेला आहे. या तीनही दुष्ट असणाऱ्या शक्तींवर काम, क्रोध आणि लोभ या तीनही विकारांचा विनाश करू शकणारी शक्ती आहे दुर्वा. आणि पाप जे निर्माण होतो, दुष्कृत्य जे घडतं ते या तीनच विकारांमुळे जे आहे की काम, क्रोध आणि लोभ पापाला जन्म देणार. म्हणून भगवान गणेशाला प्रिय असणारी ही वस्तू अर्पण करताना हा मंत्रोच्चार करावा असं या ठिकाणी सुमंत ऋषी सांगतात. तसं आणखी दुसरं जे भगवान गणपतीला आवडतं ते म्हणजे शमी आहे. दोन्ही गोष्टी अशा आहेत की शमी शमयते पापम, पाप प्रवृत्ती अविचारी. थोडक्यात पाप शब्द म्हटला की जरा आणखीन मागासले पण जरा वाटतं, अविचार वगैरे म्हटला की जरा पुढे यायल्यासारखं वाटतं, पाप म्हटलं की जरा आपण खूप मागे आहोत असं वाटतं. पण त्याचा काय तसा संबंध नाही आहे की अविचारी वृत्ती माणसाची म्हणजे पापाचा विषय, की हे करायचं की न करायचं विचार न करता तो जे काही बेधडक करतो आणि नंतर पश्चाताप करत बसण्याची जी वेळ येते ती पाप प्रवृत्ती आहे, अविचाराने घडलेलं कृत्य. म्हणून अशी अविचारीच वृत्ती निर्माण होऊ नये. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, तुकाराम महाराज म्हणतात की दुर्बुद्धी कदापि होऊ नये, अविचार निर्माणच होऊ नये. याकरता गणपतीला प्रार्थना आहे, कारण बुद्धी दाता गणेश आहे. दुर्वा अर्पण करताना जसं जे काही आजपर्यंत घडून गेलेलं आहे त्याबद्दलचा क्षमा याचना आहे आणि क्षमी अर्पण करत असताना याच्या पुढे अविचारही येऊ नये याकरता. कारण शम आणि दम हाही ज्या योगशास्त्रातला विषय आहे तो त्यासाठीच आहे की आधीच मनाचं शमन, वासनांचं शमन आणि इंद्रियांचं दमन जे आहे. या ठिकाणी प्रार्थना अशी केली, शमीपत्र अर्पण करत असताना पवित्राणाम पवित्रात्वम काश्यपी प्रार्थिता श्रुतौ शमी शमयमे पापम नूनम वेत्सि धराधरा. ह्या शमीपत्राला मी अर्पण करतोय. तेव्हा हे गणेशजी, हे प्रभू, या प्रार्थनेनुसार आपण ही अविचारी प्रवृत्ती, पाप प्रवृत्ती निर्माणच होऊ देऊ नये अशी सुंदर प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर या भविष्य पुराणामध्ये जो पुढचा विषय येतो तो म्हणजे पंचमी तिथीचा विषय. पंचमी तिथी राजा शतानिक हे श्रवण करतोय आणि सुमंत ऋषी त्याला सांगत असताना, आता ही पंचमी तिथी नाग देवतांना अतिशय प्रिय आहे. या नाग देवताही म्हटलेले आहेत. नाग ही योनी जसं म्हटलंय त्याही बरोबर ते नाग देवता असं म्हटलेलं आहे. नाग लोकातही पाताल लोकातही या तिथीला विशेष महत्व आहे. पंचमी तिथीला त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आहे की जे काही प्रमुख नाग आहेत वासुकी तक्षक कालिय मणिभद्र ऐरावत धृतराष्ट्र कर्कोटक धनंजय शेष शंखपाल हे जे काही अतिशय बलवान असे नाग देवताच ते आहेत त्यांच्या संदर्भातला हा विषय येतो पंचमी तिथीचा. या प्रारंभाधी त्याचा जो आहे तो बघूया. त्या निमित्ताने एक मोठं सुंदर असं सर्प विज्ञान मांडलेलं आहे. इतकं सविस्तर चिंतन अन्यत्र बघायला मिळत नाही सर्पांसंबंधी. प्रारंभ असा आहे की नाग अथवा सर्प कुळाची जी माता आहे कद्रू जिच्यापासून हे कुळ प्रारंभित झालं तिचे आपली सवत विनिता गरुड माता जी आहेत दोघींमध्ये असणारं जे काही वैमनस्य आहे एकमेकांना पाण्यात पाहणं एकमेकांना त्रास देणं असा काय जो विषय होता त्यात कद्रूने आपल्या मुलांना अधर्माचा आधार घेण्यासंबंधाने सांगितलं. आपल्या सवतीला कमी लेखण्यासाठी पराभूत करण्यासाठी ज्या मातेने अधर्माचा आधार घ्यायला सांगितलं पण तिच्या काही पुत्रांनी सर्पांनी स्पष्ट रीतीने नकार दिला आम्ही अधर्माचा आधार घेणार नाही तेव्हा तिने आपल्या मुलांना शाप दिला सर्पांना की तुम्ही जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये जळून भस्म व्हाल असं ज्या सर्पांना शाप दिला आणि त्यामुळे काही सर्प जन्मेजयाच्या सर्पसत्रात मृत झालेत पण काही जण आस्तिक ऋषिकुमाराच्या निमित्ताने वाचलेत. या शापाची दाहकता विशिष्ट आहे. शाप म्हणजे दाहकता आहे आणि ही दाहकता कमी करण्यासाठी जे दूध त्यांना मिळालंय दुधाने त्यांना शीतलता प्राप्त झाली पिण्यासाठी नाही पिण्यासाठी नाही हा विषय. सापांना दुधाने शीतलता सापांना सर्वात आवश्यक आहे शीतलता शीतलतेची आवश्यकता आहे म्हणून सर्प ही योनी शीतलतेच्या संदर्भात त्यांना अधिक जे आवड आहे प्रिय आहे ज्या ठिकाणी अतिशय थंड आहे जागा तिथं ते वास्तव्य करायला जातात हा त्यांचा स्वभाव निर्माण झाला. तर ही शापाची दाहकता या ठिकाणी मांडली हा पौराणिक आधार कोणाला कपोल कल्पित असं वाटेल पण नव्हे तर ही दाहकता शापाची जी आहे आणि त्यातही त्यांची मुक्तता ज्या तिथीला झाली या शापातून जन्मेजयाच्या सर्पसत्रातून एकतर शापाची दाहकता वेगळी पुन्हा अग्नीमध्ये जळून भस्म होण्याचा वेगळा या सगळ्या दुष्ट चक्रातून त्यांना सुटका ज्या दिवशी प्राप्त झाली ती आहे पंचमी तिथी. म्हणून त्या पंचमी तिथीला नागदेवतांनी किंवा नाग लोकात अतिशय विशेष महत्व प्राप्त झालं आणि नागा किंवा सर्पाच्या भयापासून रक्षण होण्यासाठी म्हणून सुद्धा या तिथीला मनुष्य लोकातही विशेष महत्व प्राप्त झालं. प्रार्थना त्या दिवशी जी केली जाते की सर्वे नागा प्रियंताम मे एकेचित पृथ्वी तले हीच हेली मरीचिस्था ये अंतरे दिवि संस्थिता ये नदीषु महाभाग नागा ये सरस्वती गामिना ये च वापी तडागेषु तेषु सर्वेषु मे नमः. जे कोणी विहिरीत तलावात समुद्रात झाडावर जमिनीमध्ये आकाशामध्ये जिथं जिथं जे नाग सर्प वास्तव्य करतात त्या सर्व सर्पांना मी प्रणाम करतो प्रार्थना करतो असं ही या ठिकाणी म्हटले आहे.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नयेरे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहात इत ते हित सांडित गेला। देहे बुद्धीचा निश्चय पक्का झाला मी म्हणजे देह माझं नाव अमुक अमुक होय ना मग देहातीत जे हित आहे ते गेलं त्याला। ज्याला धरून बसलेलं आहे त्याच्या पलीकडे जायचं म्हटल्यानंतर हे हातातनं सुटलं पाहिजे ना। हे जोवर सुटत नाही आहे तोवर देहातीत होणार कसा। म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सगळी साधनं एवढ्यातच आहे। देहे बुद्धी आहे ती आत्मबुद्धी करा त्याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी सारखं जागृत ठेवतात। जरा काय झालं की टोटल सरेंडर लक्षात येत नाही। त्याच्या ताब्यात जर दिलं तर तू काय करायचं हे तो ठरवतो। प्रत्येक श्वास त्याच्या शक्तीनं होतो जाणीव आहे का तुला। बघ अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्र आदिके मोह त्यांचा मोह स्त्री पुत्र असू देत धनसुतदारा असो दे पसारा पण असो दे पोटाशी घेऊन नाही। सगळ्यांना पोटाशी घेतलं की बुडालत असू दे। सगळ्यांचं सगळी कर्तव्य जरूर करा माझं म्हणू नका। आहे ती तुके देवाचे सगळा संसार माझ्यासकट देवाचा आहे बस। बरा निश्चय शाश्वताचा करावा शाश्वत जो परमात्मा आहे त्याबद्दल निश्चय करावा की तोच एक आहे। म्हणे दास संदेह तो विसरावा त्याबद्दल जरा देखील शंका ठेवू नये की तोच करता करवत आहे। घडीने घडी सार्थकाची करावी प्रत्येक घडी देहाचं सार्थक व्हायला पाहिजे इकडे लक्ष पाहिजे। देहाचं स्वार्थक आहे सार्थक आहे आत्मरूप होण्यामध्ये त्यामुळे प्रत्येक क्षण आपला तिकडं जातो आहे का लक्षात ठेवलं पाहिजे। खातोय जेवतोय कशासाठी देह चांगला राहावा। देह कशासाठी चांगला राहावा साधनं करण्यासाठी। साधनेनं काय करायचं आहे आत्मरूप व्हायचं। प्रत्येकाचं उत्तर एक आलं पाहिजे मला आत्मरूप व्हायचं। लहान मूल बरोबर हट्ट धरतं बघा एखाद्या खेळण्यासाठी आई मला हे पाहिजे ते मिळेपर्यंत सोडत नाही। तसा जीवानी वस्तूचा हट्ट धरला पाहिजे की मला तेच पाहिजे मला दुसरं काही नको या जगातलं काही दिलं तरी म्हणून हे मला नको मला तिकडं जायचं मला आई पाहिजे बस। तसं जीवानी म्हटलं पाहिजे। देहे बुद्धी हे कशी जायची ज्ञानबोधे त्याजावी देहे बुद्धी त्याजावी सांगितले देह त्याजावा म्हटलेलं नाही आहे। ज्ञानबुद्धी ज्ञानदीपे किंवा ज्ञानाचा दिवा उजाडला ज्ञानाचा बोध झाला तर देहबुद्धी जाते आणि मग विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी। त्याची जी भेट व्हायची ती विवेकाने आत्मानात्म विवेक आत्मा काय अनात्मा काय काय ग्राह्य आहे काय त्याज्य आहे लक्षात करायला पाहिजे। पण तदाकार हे वृत्ती नाही स्वभाव आहे। वृत्ती तदाकार करा असं संतांनी सांगितलं पण नाही ना होत नाही ना त्याचा स्वभावच नाही। मग कशाचा तदाकार होतीये बाहेरच्या गोष्टींच्या। हां कुठं काही कपडा पाहिला साडी पाहिली तदाकार वृत्ती झाली तिची पाहिल्याबरोबर लगेच आपली वृत्ती हा डोळ्यासमोर साडी मनाने आणली ती नेसली तदाकार वृत्ती झाली। खाण्याचा पदार्थ पाहिला वृत्ती लगेच तदाकार गुलाबजाम की आपलं लगेच मन गुलाबजामसारखं झालं। पण आत्म्याच्या ठिकाणी तदाकार होते का त्याचं कारण त्याचं रूप लक्षात येत नाही आहे दृश्य नाही आहे त्यामुळे वृत्ती तदाकार होत नाही आणि आत ओळतच नाही। म्हणून सदा तेची शोधीत जावे म्हणून ते शोधा त्याला शोधायला पाहिजे शोधल्याशिवाय नाही। म्हणून तुटे ना फुटे ना कदा देव राणा पण चळे ना ढळे ना कळे ना कळे ना कदा लोचनासी, डोळ्याला दिसत नाही आहे, वसे ना दिसे ना अगी मी पण असी. पुन्हा पुन्हा तेच सांगतात, मी पण आहे ना तो दिसणार नाही. आता लोक काय करतात, जया मानला देव तो पूजित आहे म्हणतो. कोणी म्हणतो आमच्या रामाची उपासना आहे, कोणी म्हणतो कृष्णाची उपासना आहे, परी देव शोधून कोणीने पाहे. राम कृष्ण आपण म्हणतो तो पण आहे कुठनं, आला कसा, कुठून आला, तो कसा आहे, त्याचा शोध घेता का? नाही. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, प्रत्येकजण वेगळे वेगळे देव सांगत असतो. ज्याला जी भक्ती वाटेल तो करत असतो. पण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. ज्याच्यापासून हे संबंध दिवशी निर्माण झालं, सगळे देवदेवता आकाराला आले, त्या निर्गुणाचा शोध मात्र कोणी घेत नाही. म्हणून जगी थोरला देव, त्याला थोरला देव म्हटलाय, तो चोरला असे, तो सगळ्यांच्यापासून चोरून बाजूलाच राहिलाय. त्या थोरल्या देवाचा शोध कोणी घेत नाही. मग गुरु विण तो सर्वताहीन दिसे, गुरुशिवाय तो दिसत नाही. म्हणून गुरूंचं महत्त्व आहे. आणि इथं गुरु म्हणजे सुद्धा गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. असले गुरु उपयोगी नाहीत, खरे सद्गुरू पाहिजेत. म्हणून ते कसे सांगितले त्यांनी, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. आता सद्गुरूंचा शोध घ्या तुम्ही. सद्गुरू कसे आहेत, ज्यांनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान वाणे. समाधान हवं आहे ना सद्गुरूंशिवाय नाही. हे सगळे गुण आहेत का बघा त्याच्यामध्ये. तो भक्त आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, विरक्त आहे, कृपाळू आहे. कृपाळू नसेल तर आपल्याला देणार काय? तो चांगला असेल पण कृपा नाही आहे. मनस्वी मनताब्यात असलेला, क्षमावंत योगी प्रभू स्वामी आहे सगळ्याचा, दक्ष आहे, व्युत्पन्न आहे, चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान. समाधान पाहिजे ना सज्जनांच्या संगत, सद्गुरूंच्या संगतीचा. मग ते सांगतात सद्गुरू, सदा सर्वदा राम सन्निध आहे. अरे तुझ्याजवळ आहे बाबा तो. मना सज्जना सत्य शोधून पाहे, तुझ्या आत आहे, इथं आहे, इथं आहे, शोधून पाहा. अखंडित भेटी रघुराज योगू. अरे तुझी त्याची भेट अखंड आहे, तून तो दोन नाही. परमात्मा वेगळा, आत्मा वेगळा, मी वेगळा नाही, दोन्ही एकच आहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोग. गोष्टी प्रसंग सांगायला वेळ नाही, पण तू सांगता येत. मी स्वामीजीनं म्हटलं असंच काहीतरी बोलताना की नाही जायला जमणार असं काहीतरी म्हटलं. असू दे ना, अखंडित भेटी अवकाश आहे अजूनही म्हणले. मी म्हटलं तुम्हीच सांगितलं ना अखंडित भेटी रघुराज योग, ते म्हणले अवकाश आहे अजूनही. पहिली साधना करा, मग त्या बोधावर गेल्याशिवाय नाही. अखंडित भेटी व्हायला तुम्ही ते एकरूप झालं पाहिजे, मग लक्षात येतं की भेटायला वेगळं कुठं जायचं नाही, अखंड भेट आहे. मना भासले सर्व काही पाहावे, जे काय समोर दिसतंय ना पहा. तर सारखे डोळे मिटून काय तुम्ही राहणार नाही, परिसंग सोडून सुखे राहावे, पाहावे लांबून पाहावं, हे खरं नाही म्हणावं. म्हणून देह भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे. देहाचं भान आहे ना, ते खुडण्यासाठी काय पाहिजे, ज्ञानशस्त्राने अज्ञानाचा छेद घ्यायचा आहे. ज्ञान झालं की लक्षात येतं की काही खरं नाही म्हणून. आणि मग विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे, मग देहापासून वेगळं होऊन भक्तिमार्गाने जावं. तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. संग सोडून राहा. या संघावर त्यांनी फार चांगलं दिलेलं आहे. पुढे दोन चार श्लोक आहेत त्याच्यामध्ये, याचं राघवाचं रूप सांगताना, अणुरेणुका ही त्याच्याशिवाय नाही, रीता ठावया राघवे विण नाही, नभासारखे रूपया राघवाचे, हे सगळं सांगतात. आणि दुजे विण जो तोच तो हा स्वभाव आहे. दुजे विण, दुसरा इथं कोणी नाही आहे, तोच फक्त आहे, असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी त्याला म्हणतायत, मना गुजे तुझं प्राप्त झाले. तर त्यासाठी अंतरी पाहिजे यत्न केले, हे समजून घेण्यासाठी तुला कष्ट केले पाहिजेत. म्हणून शेवटच्या दोन तीन श्लोकात ते म्हणतायत, मना सर्वही संग सोडून द्यावा, सर्व सोडून द्यावं म्हणत ते संघ सोडावा. अति आदरे सज्जनाचा धरावा. इकडला संघ सोडून द्या आणि सज्जनांचा संघ धरा. जयाचे नि संगे महादुःख भंगे. सज्जनांच्या संगतीत राहिलात की ज्याला महादुःख वाटत असतं ते भंगतं. सकाळी उठल्यापासून बघावं तर दुःखाच्याच कहाण्या सांगत असतात सगळेजण. का देहभावावर असतात पण ह्याची संगती धरली की दुःख संपतं. म्हणा संघ हा सर्व संघास तोडी. म्हणा संघ हा याचा अर्थ सज्जनांचा संघ जर धरला तर इकडले सर्व संघ सुटतात. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की सद्गुरू हा सोयरा झाला की इतर सोयरे संबंध आपोआप कमी होतात. मग एकच सद्गुरू खरा आपला सोयरा राहतो आणि बाकीचे सोयरे आहेत असू दे. त्यांना सांगायला जायचं नाही तुमचा संबंध सुटला म्हणून. पण लक्षात असं ठेवावं त्यांना मनामध्ये की हे काही आपले सोयरे नाहीत. सद्गुरू हे आपले सोयरे. भगवंत हा आपला सोयरा. म्हणून मना संघ हा सर्व संघ असं तोडी. मना संघ हा आणखी काय करतो मोक्ष तात्काळ जोडी. इकडला संघ सोडला की मोक्ष तात्काळ जोडायला अवघड नाही आहे. हे धरलाय आणि ते धरायला बघतो म्हणून गोंधळ आहे. मोक्ष तात्काळ जोडी. मना संघ हा साधका शीघ्र सोडी. साधका सामान्य माणसाला नाही. साधना जर करत असेल तर ह्याला धरला की इकडला संघ शीघ्र सोडी ताबडतोब सुटतो. मना संघ हा द्वैत निशेष मोडी. द्वैत संपून जातो. ह्याचा संघ धरला की आपण हळूहळू त्याच्याशी कसे एकरूप होतो ते सांगता येत नाही. आणि जे द्वैत होतं ते संपून जातं. सांगता येत नाही म्हणजे धरलं पाहिजे तिथे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे शेवटच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय मनाची शते ऐकता दोष जाती. हे जे मनाचे श्लोक आहेत हे खऱ्या अर्थाने जर ऐकले चिंतन मनन केलं साधना केली तर मग सगळे दोष नाहीसे होतात. मती मंद ते साधना योग्य होती. मग बुद्धी जरी कमी असली तरी चालेल. फार बुद्धी लागत नाही परमार्थाला. उलट फार बुद्धी असली ना तर ती आड येते गरजेपुरती पुरे. म्हणून मती मंद कारण अहंकार येतो त्याचा एक. त्यामुळे मती मंद जे असतात ते साधनेला योग्य होतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासता मुक्तीभोगी. ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य चढतं वाढतं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे बाहेरचं सामर्थ्य नव्हे आत्मिक सामर्थ्य आहे. ज्ञान आणि वैराग्य एकमेकाचा सापेक्ष शब्द आहेत. एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. वैराग्याशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञान आलं वैराग्य आपोआपच आहे गृहित धरायचं. हे आध्यात्मिक सामर्थ्य येतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला असता मुक्तीभोगी मोक्ष आपल्याला सहज प्राप्त होतो. म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये मनाच्या श्लोकाची फलश्रुती काय आहे ती सांगितली. त्यामुळे उपोद्घात उपसंहार आणि त्याच्याकडे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे एवढं मनाच्या श्लोकाचे काही श्लोक जरी कळले तरी आपला मार्ग मोकळा आहे. सगळं उपनिषदांचं सार त्यात आलं आहे. आपण थोडं समजून घेतलं आहे. साधना करून आपण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करूया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क

व्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्रे यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या अनंत लीला वारंवार प्रकट होत होत्या। मानवी देह धारण केलेल्या दत्तावतारी स्वामींनी षडविकारांवर संपूर्ण विजय मिळवला होता। स्वामी समर्थ स्वच्छंदपणे सर्वत्र हिंडत होते। आपल्या परमभक्तांनी हाक मारली की स्वामी धावत जायचे आणि त्यांची संकटातून सुटका करायचे। सर्व जीवांना स्वामी समर्थांनी तारून नेलं होतं। स्वामींचे अप्पासाहेब माने या नावाचे एक परमभक्त होते। स्वामींच्या नित्य दर्शनाला येणारे अप्पासाहेब समर्थांची सकाळ संध्याकाळ पूजा करायचे, स्वामींच्या नामात गर्क राहायचे। स्वामी सुद्धा अप्पासाहेबांची वाट पाहायचे। एकदा काय झालं तर अप्पासाहेब स्वामींच्या दर्शनाला आलेच नाहीत। स्वामींना खूप चुकल्या चुकल्यासारखं झालं होतं। एक दिवस लोटला, दुसरा दिवस लोटला, अप्पासाहेबांचा पत्ताच नाही। शेवटी स्वामी चोळाप्पाला म्हणाले, चोळाप्पा चला अप्पासाहेबांच्या घरी जाऊन येऊ। चोळाप्पा स्वामींना म्हणाला, स्वामी अप्पासाहेबांनी लग्न कार्य केलेलं नाही, त्यांच्या पाठीमागे काहीच व्याप नाही, त्यांच्या राहण्याचा नेमका ठाव ठिकाणा नाही। स्वामींनी अंतर्दृष्टीने वेध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अप्पासाहेब एका देवळात आडोशाला झोपले आहेत। स्वामी चोळाप्पाला घेऊन तिथे गेले। जेव्हा अप्पासाहेबांनी स्वामींना पाहिलं तेव्हा त्यांना विलक्षण आनंद झाला। स्वामी अप्पासाहेबांच्या जवळ गेले, त्यांच्या तात्काळ लक्षात आलं की त्यांना विषमज्वर झाला आहे। स्वामींनी त्यांचा हात हातात घेतला, कपाळावरून हलकेच हात फिरवला, सर्वांगावरून हात फिरवला। स्वामी जसजसे हात फिरवू लागले तसतसं विषमज्वराने तापलेलं शरीर शांत होऊ लागलं। काही क्षण गेले आणि अप्पासाहेबांना दरदरून घाम फुटला आणि अप्पासाहेब बरे झाले। अप्पासाहेब उठून बसले, त्यांनी स्वामींच्या चरणांना मिठी मारली आणि आपले आनंदाश्रू त्यांनी स्वामी चरणांवर अर्पण केले।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, संत संगतीचं महत्व मी तुम्हाला अनेक वेळेला सांगितलं आहे। प्रत्यक्ष संगतीत राहून त्यांच्या सहवासाचा आनंद लुटता येतो किंवा त्यांच्या नामात गर्क राहून आनंद लुटता येतो। संत विचारांची सोबत सुद्धा आपल्याला उत्तम मार्ग दाखवते। संत संगतीचा सर्वात मोठा फायदा काय तर संत संगतीत केवळ उत्तम विचारांची सोबत मिळते। सुविचार सुचतात, निष्काम कर्मयोग प्रत्यक्षात आचरणात आणता येतो, मन निर्भय होतं, देवाचं नाम सतत ओठावर तरंगत राहतं। म्हणून तुम्हाला सांगतो की आयुष्यभर पुरेल एवढा आनंद हवा असेल तर नामस्मरणात गर्क राहून संत सोबतीने राहावं। आपल्या प्रत्येकाचा शाश्वत आनंद केवळ नामातच लपलेला आहे। नाम कुठेही घ्यावं, कितीही घ्यावं आणि कसंही घ्यावं, फक्त नामच घ्यावं, त्यासारखं सुख कशातच नाही।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे RN पराडकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 13 जुलै. देव आणि नाम भिन्न नाहीत. आपल्या अनुभवाला येईल तेच खरं जरी असलं तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असं आपल्या अनुभवाला येतं, परंतु त्या करण्याचं आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे. थोर पुरुषांचं मात्र तसं नसतं. त्यांना जे अनुभवाला आलं ते त्यांनी आचरणात आणून दाखवलं आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. जगातलं सुख हे खरं सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो, असं जेव्हा त्यांच्या अनुभवास आलं तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरं सुख आहे असं त्यांना आढळून आलं. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचं नाम. हेच वेदकाळापासून ते आत्तापर्यंत सर्व साधूसंतांनी अनुभव घेऊन सांगितलं आहे. सद्गुरूकडून मिळालेलं ईश्वराचं नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतलं तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसं नाम घेतो का? नामाकरता नाम आपण घेतो का? मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केलं तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आलं म्हणजे देव हातात आलाच. मुलं पतंग उडवतात, एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो, तरी तो पतंग उडवणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग, कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडतं असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपलं नामस्मरण खरं नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारं नामस्मरण तेच खरं नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट. परमेश्वरावाचून आपलं कोठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो, मग परमेश्वर तरी कसा येईल? परमेश्वराचं नाम हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व समजून नाम घेतलं तर जीवनाचं सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी, अशा नामालाच निष्ठेचं नाम म्हणतात. भक्त, भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तेथे भक्त आहे व तेथेच भगवंत आहे. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया प्रभु सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

श्रोते हो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: सदा मी समत्वम न मुक्तिर्न बंधा। म्हणजे आचार्य इथं सांगतात की सदा म्हणजे मी नेहमी आहे, चैतन्याचं अस्तित्व नेहमी आहे। आणि अद्वैत मकरंद या ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे, अहम अस्मी सदा भामी कदाचित नाहम अप्रियः। अहम अस्मी मी आहे आणि मी मला नेहमी प्रिय आहे। मला दुसऱ्या वस्तू अनात्म वस्तू प्रिय आहेत, त्या माझ्यामुळं प्रिय आहे। आणि मी मला प्रिय आहे तो माझ्यामुळंच प्रिय आहे, अनात्म वस्तूमुळे प्रिय नाही। म्हणून अहम अस्मी सदा भामी मी आहे आणि मी मला नेहमी प्रिय आहे। स्वयंप्रकाश कसा आहे? स्वयंप्रकाश आहे। मी स्वतः स्वतःला जाणतो आणि मी इतरांना सुद्धा जाणतो। इतर विषयांना म्हणजे स्थूल विषयांना इंद्रियाद्वारे जाणतो आणि सूक्ष्म विषयांना इंद्रिया वाचून अंतकरणात जाणतो। आणि मी मला इंद्रिया वाचून अंतकरणामध्ये जाणतो म्हणजे मी सूक्ष्म अंतर चेतन आत्म निर्गुण पारमार्थिक ब्रह्मरूपान प्रत्यक्ष आहे। आणि बाकीचे विषय बाह्य जड अनात्म सगुण व्यावहारिक अनात्म जड आणि मिथ्या म्हणून प्रत्यक्ष आहे। जसं आरशातलं प्रतिबिंब दिसायला आहे असायला नाही, तसं संसार दिसायला आहे असायला नाही म्हणजे प्रतिती मात्र आहे। वंध्यापुत्र नाम मात्र आहे आणि मी अस्तित्व मात्र आहे। म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीण। जो दीप न्यायाने आपल्या प्रकाशाविषयी कोणाचीही अपेक्षा करत नाही, दिवा ज्यावेळेस लागत असतो तर त्याचा प्रकाश हा कसा आहे? इतरांच्या तुलनेमध्ये त्याच्यासारखा नाही आहे, पण त्याच्याशिवाय बाकीच्या वस्तू प्रकाशित होत नाही। तसं मी म्हणजे चैतन्य हा स्वयंप्रकाश आहे। माझ्या अस्तित्वाला कोणाच्याही अस्तित्वाची गरज नाही, म्हणजे माझं अस्तित्व हे निरपेक्ष व्यापक आहे। आणि आकाश व्यापक आहे पण सापेक्ष व्यापकता आहे त्याची। विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां। आकाश व्यापक आहे परंतु त्याची व्यापकता चार भूताच्या सापेक्ष आहे, कारण आकाशापेक्षा कोणीतरी मोठं आहे। आकाशापेक्षा मन मोठं आहे आणि त्या मनापेक्षा मनाला जाणणारा मोठा आहे। पण हे पाच खोटे आहेत म्हणून मोठेपणा आलेला सुद्धा खोटा आहे। दृश्यची जेधवा नाही दृष्टत्व म्हणू एक आई अर्जुना। हे चांगदेवा, दृश्य जगत जर खोटा आहे तर परमात्म्याच्या ठिकाणी द्रष्टा हा जो व्यवहार झालेला आहे तो सुद्धा खोटा आहे। पण द्रष्टा ज्याला नाव आलं तो मात्र संविती ती ज्ञान ते खरं आहे। ते तुझं आणि माझं दोघांचं एक स्वरूप आहे। म्हणून तुझं आणि माझं मिळणं कसं आहे? जसं तळहातानं तळहाताला मिठी देण्यासारखं आहे। चांगदेवा, तुझे शरीर श्वास इंद्रिय अंतकरण खोटे आहे, माझे शरीर श्वास इंद्रिय अंतकरण खोटं आहे, मग खोट्याला घेऊन काय भेटावं? काय मजा नाही येणार। खोट्याला खोटं काय भेटणार? खोटं एक खोटं, खोटं दोन्ही खोटं, खोटं त्रि खोटं, ते काय त्याच्यामध्ये संख्या नाही, लहान मोठेपणा नाही आणि खऱ्यामध्ये तर भेदत नाही। असंगो ही अयम पुरुष, असंग आहे मी। न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतीचा। कमल पाण्यामध्ये राहतं पण स्वतःच्या अंगाला पाण्याचे धर्म लागू देत नाही। तसं आपण या संसारात आहोत पण संसाराचे धर्म आपल्याला लागत नाहीत। उसातून जायचं पण पाचट अंगाला लागू द्यायचं नाही। तसं आपल्याला आपण स्वयंप्रकाश आहोत म्हणून स्वतः सर्वांचा प्रकाश होतो, तो स्वयंप्रकाश आहे। सगळ्यांचा प्रकाश व्हायला लागला तो स्वयंप्रकाश आहे, मात्र त्याला जाणण्यासाठी कोण्या प्रकाशाची आवश्यकता नाही। म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे अथवा जो सदा अपरोक्ष आहे। सदा अपरोक्ष, अपरोक्ष म्हणजे आत्ता इथं तुम्हाला माहीत आहे आणि ते तुम्ही आहात म्हणजे अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे, प्रगट आहे। म्हणून स्वयंप्रकाश जो सदा आहे आणि अपरोक्ष आहे, नेहमी आहे। तुम्ही कधी आहात कधी नाही असं आहे का? नाही। सूर्य दिसलाच नाही मग नाही का? हे कशामुळं दिसायला लागले? सूर्याच्या प्रकाशातच दिसायला।
1: सूर्य स्वयंप्रकाश
0: परप्रकाश आहे कारण तो जडप्रकाश आहे। ज्ञान देव म्हणे ज्योतीची मी निज ज्योती, कारण ही जी ज्योती आहे ना ही आत्म ज्योती नजर नाही आती। सूर्य प्रकाश या सूर्यासाठी एक श्लोक खर्चलेला आहे भगवंतानं 700 श्लोकापैकी, इतका महत्त्वाचा आहे सूर्य। यथा प्रकाशयते को कृष्णा सर्वं लोकम इमं रवि क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयति भारत। अर्जुना, तिन्ही लोकाला प्रकाशन करून अजून हा प्रकाश सूर्याचा शिल्लकच आहे। एवढा मोठा व्यापक प्रकाश असून सुद्धा गंमत अशी आहे की सूर्याला मी सूर्य आहे असं ज्ञान नाही। म्हणजे ती ज्योती आहे पण जड ज्योती आहे, आणि ही आत्मज्योती आहे पण ही सगळ्यांना जाणते म्हणून ही चित ज्योती आहे। ज्योतिष श्याम पिता ज्योतिष तमसा परमुच्चते, ही उच्चतम स्थिती आहे ही चैतन्याची, की तो सगळ्याला जाणतो पण त्याला कुणी जाणू शकत नाही। गामा विश्वच भूतानी धारयाम्यहमोजसः पुष्णामि च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः। सूर्यानं चंद्रानं दिव्यानं आपलं स्वरूप प्रकाशल्या जात नाही, ह्या सगळ्या वस्तू परप्रकाशित आहे आणि सूर्य स्वयं प्रकाश आहे व्यवहारामध्ये। पण तसं सगळ्या वस्तू परप्रकाशित आहे आणि चैतन्य स्वयं प्रकाश आहे। जसं चांदण्या रात्रीलाच असतात, आमोशेला जरा पाहिलं आपण तर चांदण्या कुठे आणि चंद्र कुठे, तिथं अभाव आहे। आमावशेला चंद्र आणि चांदण्यांचा अभाव आहे आणि सूर्याचा रात्रीला अभाव आहे। मग सूर्य प्रकाश आहे पण तो कसा आहे, जड प्रकाश आहे, आणि चंद्र प्रकाश आहे पण तो सुद्धा आमावशेला कुठे आहे म्हणून तो सुद्धा जड प्रकाश आहे। आणि आत्मप्रकाश आहे तो पौर्णिमेला आहे, आमावशेला आहे, जडाला जाणायला, चैतन्याला म्हणजे दुसऱ्यांना जाणायला आणि स्वतःला सुद्धा जाणायला। मग दुसरे प्रत्यक्ष आहेत, अनात्म प्रत्यक्ष आहेत, आणि तुम्ही तुम्हाला प्रत्यक्ष आहात, आत्मप्रत्यक्ष आहात। म्हणून जो सदा अपरोक्ष व कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा तो स्वयं प्रकाश आहे। कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही, कारण मनाचा इंद्रियाचा विषय होत नाही, कारण इंद्रिय मनानं परमात्मा कळूच शकत नाही, कारण तो त्यांचा विषयच नाही। डोळा वाऱ्यानं दिसत नाही, डोळ्यानं वारा दिसत नाही आणि वाऱ्याला डोळा दिसत, दोन्ही गोष्टी येतात व्हाईस वर्सा, दोन्हीकडून घ्या तुम्ही। डोळ्याला वारा दिसत नाही आणि वाऱ्याला डोळा दिसत नाही। आता गंमत अशी आहे की डोळ्यानं वारा दिसत नाही का, तर तो त्याचा विषय नाही। याच्यामध्ये आपला काही हट्ट आहे का? मग परमात्मा डोळ्यानं दिसावा असा दुराग्रह का, कारण तो त्याचा विषयच नाही। इंद्रिय मनाचा तुम्ही विषय नाही म्हणून तुम्हाला तुम्ही इंद्रिय मनानं कळत नाही। मग कळतच नाही का? कळतात ना, तुम्ही तुम्हाला इंद्रिय मना वाचून कळता, कारण मन तुम्हाला इंद्रिया वाचून कळतं ते चलतं। मग मनाला जाणणारा इंद्रिय मना वाचून कळतो हे का चलत नाही, हा दुराग्रह सोडा। म्हणून आचार्य सांगतात की आत्मा ज्या अर्थी सदा अपरोक्ष रूप आहे व प्रकाश रूप असल्यामुळे कोणत्याही ज्ञानाचा विषय प्रकाश रूप नाही, म्हणून आत्मा स्वयं प्रकाश, त्याला कोणत्याही विषयाची गरज नाही, परप्रकाश्य नाही, तो स्वयं प्रकाश आहे। म्हणून जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयातीतू जया केलिया ही घातू कदानु हे, जो सर्वदा सर्वगतू म्हणजे सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे आणि एक रूपानं आहे। जसं पाणी पृथ्वीवर सांडलं तर जमीन ओली झाली, बरोबर, म्हणजे जमीन ओली झाली म्हणजे पाणी त्याच्यामध्ये शिरलं। तसं मन ज्या विषयामध्ये शिरतं त्याचं आपल्याला ज्ञान होत असतं। अग्नी ज्याच्यामध्ये शिरला ते गरम होत असतं, थंडी ज्याच्यामध्ये शिरली ते गार होत असतं। तसं मन ज्याच्यात शिरलं त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होत असतं। मग आत्मा ज्याच्यात शिरला ती वस्तू आपल्याला अपरोक्ष कळत असते, कारण आत्म्याशिवाय कळत नाही ना। मग जसं आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही, तसं मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही, तुम्हाला कळत असतं। म्हणून तुम्ही स्वयं प्रकाश जाणणारे आहात, जाणणं, एक असणं, न बदलणं, न दिसणं हे तुमचे धर्म आहे. इथ आत्मा आत्मयाची ठाई, देखी जे देहीचा धर्म देही, ऐसे जाणणे जे पाहि आना हाती. अर्जुना, असं जाणणारे कोटीतून एखादा असतो. आणि म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. समरूपानं आहे म्हणजे मी एक रूपानं आहे. सारखा म्हणणं सुद्धा जमत नाही बरं का. आत्मा सारखा आहे, जमत नाही. कोणासारखा? सारखा म्हणजे किती शब्द फार तोलून मोलून वापरावं लागायला लागले तिथं. कारण हा धारवाडी काटा आहे. शुद्ध तो शुद्ध ही होता है, ना कुछ उसमें बढ़ाया जा सकता है, ना कुछ उसमें घटाया जा सकता है. म्हणजे शुद्ध त्याला उकार सुद्धा देता येत नाही. आणि त्याच्यातलं ती काढताच येत नाही आणि कमी जास्त करता येत नाही. म्हणून हे फार मोठं म्हणजे बराबर आहे, सारखं आहे असं सुद्धा म्हणता येत नाही. सम म्हणजे एक रूप आहे. तसं समबुद्धी घेता समान श्रीहरी. समबुद्धी कशाला म्हणावं की आपल्या अंतकरणामध्ये कोणाला पाहिल्यानंतर वर खालीवर होऊ नये. आपल्याला सवय लागलेली की आपल्यापेक्षा मोठं आलं की आपण त्याच्या समोर, आपल्यापेक्षा कुणी लहान आलं की त्याला वाकव. येस, म्हणून संताकडं विनाकारण जाऊ नये. संसारातले प्रश्न घेऊन तर जाऊच नाही, उलट परमार्थातली शंका असली तर घेऊन जावं. म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर एक उदाहरण देत असतात की गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्याकडं दोन एक वकील आणि त्यांचा मित्र, ते म्हणे चला म्हणे गुरुजीकडे जाऊ. ते म्हणे उगच कशाला जायचं, काही विचारायचं असेल तर चला. ते म्हणे नाही म्हणे जाऊ ना, कारण मी आता कलेक्टर झालो म्हणे. ते म्हणे कशाला राहा, ते बळत नेलं. तर त्यांनी सांगितलं की नमस्कार घातला, गुरुजी हे कलेक्टर आहेत, 7 जिल्ह्याचे अधिकारी आहेत. ते म्हणजे माहिती आहे मला, हे वरच्याची लाता खाते तर खालच्याला लाता मारते. झाला का अपमान? म्हणलो होतो मी नको म्हणून त्याच्याकडे, काही विचारायचं असलं तर चला. त्याला वाटलं आपण कलेक्टर आहे तर भूषण दाखवावं तिथं मोठेपणा. पण तिथं संतासमोर मोठे कुणी मोठं नाही, कुणी लहान नाही, सगळे
1: त्याला
0: दाखवायला गेले. पण तिथं तिथं कशाचं मोठं आणि लहान? तिथं एकच दृष्टी आहे ना, समदृष्टी. म्हणून समदृष्टी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. तिथं एकाच मापानं पाहायला लागलेत, ते ब्रह्मरूपानं पाहायला लागलेत ना तुम्हाला. म्हणून प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्शिज तसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. साक्षात ज्ञानोबर आहे तुम्हाला आम्हाला. प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, साक्षात महादेव आहेत असं तुम्हाला संबोधन करायला लागले. तुम्हाला मनुष्य म्हणून बोलवायलेत का? तुम्हाला साक्षात महादेवाचे अवतार आहेत तुम्ही, तुम्ही महादेव आहेत असं समजून ज्ञानोबर आहेत तुम्हाला बोलायले. मग ते आपल्याला माणसं समजत नाही. मग माणसं समजणं खरं आहे का, बरं आहे का, आणि सोपं आहे का? कारण माणूस समजणं हेच मूर्खपणा आहे. ना हम मनुष्य, काय उत्तर आहे हस्ता मुलकाचं? पहिल्यांदा बोलले आणि राईट बोलले. आपण बोलतो पण आपल्या बोलण्याला अर्थ नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, तैसा तया कैसा गोपाळ पावे हरी. आपण बोलत नाही का? बोलल्याशिवाय राहत नाही. बोलायला दम नाही, कळायला पत्ता नाही. बोलाव ऐसे बोलावे ते बोल उरेल अनुभवाची ओळ. असं बोलाव की समोरच्या अंतकरणामध्ये त्याचा अनुभव प्रगट व्हायला पाहिजे. खरंच मी एक आहे, मी न मरणार आहे, मी दिव्य आहे, अमृत स्वरूप आहे, असं काहीतरी बोलावं. नाहीतर अनुभवा विन मान हालवू नको रे, आपुल्या मते उगीच चिखल गालवू नको रे, आणि हरिभजना विन काळ घालवू नको रे. आपला जो वेळ चाललेला आहे, आयुष्य चाललेलं आहे, ते हरिभजना वाचून चाललं. म्हणून भजन म्हणजे काय आहे? त्या विधात्याशी एकरूप होणं. भक्ती म्हणजे काय? ऐक्य आहे. जीव आणि शिवाचं हे मिलन आहे. म्हणून ही प्रकृती आणि पुरुष. म्हणून समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धीमध्ये समाधी हरीची लागणं शक्यच नाही, आणि अद्वैत बुद्धीमध्ये समाधी हरीची घ्यायची गरजच नाही. क्या बात आहे. कारण बुद्धी द्वैत असलं की तिथं भय आहे, आणि अद्वैतामध्ये भय कुठे? पण आता आचार्य गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ जाऊ लागले, स्त्री राज्यातून वापस येऊ लागले, कारण गोरखनाथांनी मृदंगातून आवाज काढला, चलो मच्छिंद्र गोरखाया। स्त्री राज्यामध्ये मीननाथाची अवतार झालेला आहे, तिथं त्याला घेऊन चला म्हणले। ते म्हणले ठीक आहे म्हणे, पण जाता जाता सोन्याची ईट एक घेतली मच्छिंद्रनाथाने, धुळीत टाक। ते म्हणले गोरख मला भीती वाटायची। ती म्हणे काय नाही गुरुजी, आपण दोघंच येईन, ही सगळा परिसर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, कशाची भीती। थोडं पुढं चालले की ते म्हणे गोरख मला भीती वाटायला लागली। ती म्हणे काही नाही गुरुजी। ती म्हणे गुरुदेव कस काय म्हणायला लागली की मला भीती वाटायला लागली। ती म्हणे आपण लघु शंका करू म्हणे थोडी, काय हरकत नाही। ती म्हणली ह्याला जाऊ द्या पुढं। त्यांनी झुळीमध्ये पाहिलं, म्हणे हे भीतीचं भयाचं मूळ इथंच आहे। त्यांनी जी वीट घेतली की भिरकावून टाकली, ती भिरकावून टाकली आणि ती चालायला लागले दादा। ते म्हणजे झुळी खाली कस काय लागायली गोरख, म्हणजे झुळी खाली कस काय लागायली। ते म्हणजे मला काय माहिती, तुम्हीच पाय म्हणे, ते पहिले सोन्याची वीट नाही, अरे तिथंच धरंगीवर अंग टाकून दिलं, माझी इतकी चांगल्या सोन्याची वीट होती, जिवलग होती, तू माझी फेकून दिली, आणि तू माझा शिष्य नाही, तुला देखवलं नाही, ज्यावेळेस तू माझा शिष्य नाही असं अंतकरणामध्ये ते शब्द लागले गोरक्षनाथांना, त्यावेळेस त्यांना चीड आली की सद्गुरूंनी माझा धिक्कार करावा, हे मी खपून घेणार नाही, कारण माझं जीवन हे सद्गुरूसाठी आहे। सद्गुरूसाठी त्यांना वडे आवडले म्हणून त्यांनी त्या बैला एक डोळा देऊन टाकला, ही गुरुभक्ती हे सच्चिष्य वड्यासाठी, कारण माझ्या सद्गुरूची भूक शांत व्हावी म्हणून डोळा गेला तर हरकत नाही, असे अनंत डोळे घेऊ म्हणून। पण सद्गुरूची सेवा कधी भेटणार नाही आपल्याला म्हणून त्यांनी मग त्यावेळेस त्यांनी मंत्र उच्चार केला आणि सगळा पर्वतच सोन्याचा करून टाकला। हे गुरुदेव घ्या, तुम्हाला किती इटा घ्यायच्या, ही गुरु भक्ती आहे आणि हा गुरु सेवेचा प्रताप आहे, असे नाथ पंथातले गोरक्षनाथ। म्हणून द्वैत बुद्धीमध्ये हे भय, भयाचं कारण द्वैत आहे आणि अद्वैतामध्ये मात्र भीतीच नाही। म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल नया, म्हणून हे सुख कसं आहे विषयाचं, हे आभ्राची सावली म्हणजे ढगामध्ये उभं टाकायचं, ढगाच्या सावलीला उभं टाकायचं आणि ती चंचल आहे। म्हणून सदा सर्व काळ मी कसा आहे एक रूप आहे आणि हे विषय अनेक अनेक रूप आहे, कारण विषय पाच आहेत आणि पाच विषय पाच इंद्रियाद्वारे जाणणारा एका अंतकरणात जाणणारा, बरं ते अंतकरणही अनेक रूप होत असत, जशी वृत्ती विषय असेल तसा तो आकार धरत असतो वृत्ती, आणि त्याला जाणणारा मी एक आहे आणि एक रूप आहे। म्हणून मी मुक्त नाही आणि मी बद्ध नाही, काय सांगतात आचार्य, सदा मी समत्वम न मुक्तिर न बंधा, मी सदा आहे, सदा नाम घोषे करु हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान, एकदा नाव घेतलं तर आनंद झाला आणि नेहमी नाव घेतलं तर नेहमी आनंद होईल। मग आनंद कधी मधी पाहिजे का नेहमी पाहिजे, नेहमी पाहिजे, मग नेहमी नाव घ्या, सदा नाम घोष करु हरी कथा। म्हणून आमच्या मीराबाईनं जन्मभरीच्या श्वासा इतकी मोजियले मी प्राण, बाई मी विकत घेतला श्याम, तो श्यामच विकत घेतला, सासो की माला पे सिमरू मै हरी का नाम, प्रत्येक श्वासाला मी हरीचा नाव घेणार आहे, तुमची इच्छा आहे, प्रत्येक श्वासाला कोणाचं नाव घ्यायचं ही तुमची इच्छा, पण हरीचं नाव घेतल्यानं कल्याणच होणार आहे। म्हणून मुक्ती म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखापासून बंधनापासून वासनापासून आणि अज्ञानापासून सुटण्याची मोकळे होण्याची जी अवस्था ती मुक्ती आहे। अज्ञान बंधामुळे जीव आपले मूळ परमात्म स्वरूप विसरून गेलेला आहे, स्वतःला स्वस्वरूपास आत्मस्वरूपास तो प्राप्त घेऊ शकतो, त्यालाच मुक्ती मिळणे असे म्हणतात। देह पडेपर्यंत आत्मज्ञानाला जीवन मुक्ती मिळते आणि देह पडल्यानंतर विदेही मुक्ती मिळत असते, पण आपल्याला देहीच विदेही भोगू द्यायचा, देह असतानाच विदेही भोगायचे। म्हणून या मुक्तीचे चार पायऱ्या आहेत, कोणत्या, समीपता म्हणजे देवाचे सानिध्य प्राप्त होणे ही उपासना किंवा पुण्याईमुळे प्राप्त होत असते. पुण्य काळ त्यांचा सारिता से उभा देवकीच्या गर्भा देव आले, देवकीच्या गर्भामध्ये देव आलेले आहे. तर हे पुण्यकाळ त्यांचा उदयाला आलेला आहे. सलोकता मुक्ती देवाचे लोक प्राप्त होणे म्हणजे विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ भेटतो, रामाची उपासना करणाऱ्यांना साकेत धाम मिळतो आणि कृष्ण उपासकांना गोलोक ही मुक्ती तपामुळे मिळत असते. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठिना म्हणजे त्याला वैकुंठामध्ये वैकुंठा जावया तयाचे साया त्यांचे सगळे प्रयत्न वैकुंठाला जाण्यासाठी करणे लागे नाश जीवा बहु पण जीवपणाचा नाश करावा लागतो. जीवपणा घेतल्या विण चालू निधी साजणे ज्ञानोबराय सांगतात जीवपणाच घेत असतात. म्हणून यमराज एके वेळी एका शरीराचं म्हणजे हरण करतात. पण सद्गुरू असे यमराज आहेत की एकाच वेळी शिष्याचे लक्ष 84 शरीराचं हरण करून घेतात. त्या बात म्हणून हे महत्वाचं आहे. सगळ्यात मोठे यमराज कोण आहे? सद्गुरु आहे. गुरुदेव हमारा प्यारा है सिद्ध जगत उजियारा. गुरुदेव की महिमा न्यारी जड बुद्धी चेतन करदारी. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. जिथे माझे प्राण विसावा घेते तो क्षण ती अवस्था म्हणजे सद्गुरु आहे. स्वरूपता मुक्ती देवाचे रूप प्राप्त होणे. चतुर्भुज नर होऊन ठेले आणि ही ध्यानामुळे प्राप्त होत असते. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काय. मना सहित कायच मध्ये काय होत असतो? भोला पालट होत असतो. चौथी आहे सायुज्यता मुक्ती ब्रह्मरूप होणे यालाच मोक्ष मिळणे असं म्हणतात. ही ज्ञानानं प्राप्त होत असते. जे ज्ञान जयाचे हाती तो जी समर्थ मुक्ती तोच समर्थ आहे मुक्तीसाठी. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती नामाजवळ चारी मुक्ती आहेत. ऐसे बहुता ग्रंथी बोलिये बऱ्याच ग्रंथामध्ये सांगितले कलियुगी उद्धार हरिचना. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या त्यांच्या घरी आपोआप ॲटोमॅटिक येत असतात. नारायण वदिले धर्माने घोकले तितक्याच कर्माने अंगुष्ट गमविले म्हणजे धर्मराज त्यांचा अंगठा गळाला. त्याच्यामुळं ते नरोवा कुंजरा इतकंच बोलले पण ते हळूच बोलले म्हणजे माणूस होता का जनावर होत. मग एवढंच खोटं बोललं तर त्याचा एक अंगठा गळून पडला स्वर्गात गेला नाही. तसं आपण आपलं काय काय गळालं असं बरं आज सगळंच गळालं इतकं खोटं बोललं हे नुसतं ढुपन गेलं. म्हणून सत्य बोलायला पाहिजे. आणि सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कार आणि हे कशानं कळत असतं? नामानं कळत असत. म्हणून नामामध्ये ताकद आहे. म्हणून ते हनुमंतरायानं त्याच वेळेस पाहिलं ते रामानं लिहिलं प्रभू रामचंद्र जय श्रीराम टाकला दगड ते नीट खाली गेला. पहिला दुसरा तिसरा हनुमंतराय उभं पाहायला आले. आता ते कुणी पाहिलं का नाही म्हणून प्रभू इकडे तिकडे पाहिले हनुमंतराय बाज ते म्हणे कधी आले तुम्ही? पहिल्याच दगडाला आलो. ते म्हणे देवा तुम्ही ज्याला सोडलं म्हणे ती अधोगतीला गेली आणि तुम्ही त्याला उचललं ते हृदयामध्ये धारण केलं तुम्ही. म्हणून हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धैला पंढरीचा चोर गळा बांधून आडो. म्हणून हृदय बंदी खाना करायला पाहिजे. आपल्या हृदय मंदिरामध्ये कोणाला बसवायचं? म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज सांगत असतात की गुरुजींनी मठ बांधले नाही आणि मठ्ठ झाले नाही, मंदिर बांधले नाही,
1: पैसे जमा केले असते
0: पण हृदय मंदिरातला देव दाखवून दिलेला आहे की तुम्ही देव आहात. असं तुमच्याच हृदय मंदिरातला तुम्हाला देव दाखवून दिलेला आहे हे कमवलेलं आहे. म्हणून

0: धन पाय। माझ्या जीवनातलं परम धन कोणतं आहे तर रामरूपी रत्न हेच मी जीवन भर आयुष्यभर कमवलेली कमाई आहे, ही जमापुंजी आहे। म्हणून काय कमवायला पाहिजे असं कमवावं की जे कमवल्यानंतर आता काही कमवायची इच्छा राहणे शिल्लक राहते। असं कळून घ्यावं की जे कळाल्यानंतर आता काही कळून घेण्याची इच्छाच राहणे, यालाच म्हणतात की वेदांत शास्त्र। वेदांताचा अंतिम सिद्धांत काय आहे? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः, आणि हेच आचार्य आपल्याला पटवून देतात। म्हणून वेद जाणो गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे। म्हणून आपल्याला काय पाहिजे तर मुक्ती नको आपल्याला, कारण सदा मी समत्वम न मुक्तीर न बंधा। मी सदा आहे म्हणजे नेहमी आहे, सम आहे म्हणजे एक रूपान आहे, म्हणून मी मुक्त नाही आणि बद्ध नाही। का? कारण मोक्षाचं स्वरूप काय आहे? ध्यानात घ्या, कार्यासहित अज्ञानरूप अनर्थाची म्हणजे बंधकाची निवृत्ती आणि परमानंद ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याला मोक्ष म्हणायचे। आणि ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते। कशाने होते? ब्रह्मज्ञाना। आता अहम ममेत्यम बंधः नाहम ममेति मुक्तः हे सूत्र आहे। आपण देह आहे व देहाधिक आपले आहे असे जे मानणे ते बंधनाचे रूप आहे, आणि हे बंधन स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे होते, स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे होतं। म्हणून स्वरूपाचे अज्ञान हेच बंधनाचे कारण आहे, आणि देहेंद्रियाधिकच आपण नाही व ती आपली नाहीत असे समजणे, तर देहाधिकातील अहंता ममताची जी निवृत्ती तिचेच नाव मोक्ष। आता मला मुक्ती नाही कारण संसाराचे बंधन नाही, ज्याला बंधन आहे त्याला मुक्ती पाहिजे, पण ज्याला बंधनच नाही बांधलेले नाही त्याला सोडायची आवश्यकता आहे का? बंधनची नाही ठावे मुक्त कसे आवणार? जिथे बांधल्याचा भ्रम झाला तिथे सोडल्याचा भ्रम स्वीकारा करावाच लागतो, आणि भ्रमाने बंधन मानले तर भ्रमातच मोक्ष मानावा लागतो। ध्यानात, भ्रमानं जर बंधन मानलं तर भ्रमानच मोक्ष मानावा लागतो। सर्प चावलाच नाही पण त्याला भ्रांती झाली की सर्प आपल्याला चावला, मग चावल्याचा भ्रम झाला मग उतरला सर्प निवारली भ्रांती, सर्प उतरल्याची भ्रांती सुद्धा ती निघून गेली। म्हणून आता गाढवाला न बांधता पायाजवळ असं ठोकलं ना त्याला वाटतं मालकानं बांधलं, मग रातभर आराम करायचा आणि सकाळी उठून परत त्याला नाही का असं ठोकायचं, त्याला वाटत आता सोडलं, मग सोडलं का बांधलं? सोडलं नाही बांधलं नाही। तस पण ते उभं टाकत रातभर एके ठिकाणी, तस आता मृग जळ दिसे साचपणा ऐसे फोटियाचे पिसे उरफुटी। म्हणजे मूर भूमीवर रोहिणी नक्षत्रावर काय होत असतं, त्या किरणा सूर्याची किरण असे तळपत असतात, आणि ते तळपणारे किरण पाहून आपल्याला वाटतं की ते पाणी आहे, आणि मृगजळ हरणाला सुद्धा वाटतं ते पाणी आहे, पण त्या हरणाला खरं वाटतं आणि आपल्याला खोटं वाटतं। आपल्याला वाटतं हे किरणामुळं पाणी भासायला लागलं, पण ते दिसायला पाणी आहे पण असायला काय, कोरडी जमीन आहे ना, मग त्या नदीतून पोहून जायचं का पलीकडं? नाही, कारण ती नदी खोटी आहे, पण हरणाला वाटतं ते खरंच पाणी आहे, ते सत्य समजून त्याच्या मागं पळू पळू पळू पळू प्राणाला मुकून जात, मग त्याला भ्रम झाला की हे पाणी, पण जीवाला भ्रम होत नाही की ते पाणी आहे, ते मृगजळ आहे। म्हणतो मग तसं एक कारकून काम करू लागला, आणि काम करता करता त्याच्या कानावर जी पेन्सिल होती त्याच्या लक्षातच निघून गेलं की पेन्सिल कानाला लावलेली आहे, ते सगळं इकडं तिकडं धुंडायलं पेन्सिल कुठे पेन्सिल कुठे, आणि अचानक आरशामध्ये त्याची नजर गेली, ती मुलं सापडली सापडली, मग हरवली कुठं? हरवली का हरवल्याचा भ्रम झाला? भ्रम झाला, ती पेन्सिल तर कानालाच होती, मग हरवल्याचा भ्रम झाला म्हणून सापडल्याचा भ्रम झाला. सापडली का?
1: नाही,
0: सापडल्याचा भ्रम झाला. पण गंमत अशी झाली की सापडल्याच्या भ्रमानं हरवल्याचा भ्रम निवृत्त झाला. जमलं ना? एक काम झालं ना, एका भ्रमानं दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती झाली. पण नंतर थोडं शांत डोक्याने विचार करायचा की हे हरवलीच नव्हती, मग सापडल्याचा जो व्यवहार झाला तो सुद्धा होता, म्हणून बंधनात नव्हतं, म्हणून मुक्त होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून बंध जर खोटा आहे तर मोक्ष सुद्धा. मग आपण बद्ध आहेत का मुक्त आहेत? बद्ध नाही. पण हे बोंबलाय लागलेत, मी बद्ध आहे, बद्ध आहे, मला मरण आहे, मरण मरण आहे म्हणायला लागले, म्हणून बद्ध म्हणावं बंध. आणि तुम्हाला तुम्ही विवेकानं लक्षात घेतलं की मला मरण नाही तर मग कशामुळं बद्ध आहे? मग मुक्त म्हणायचं का? मुक्त बी म्हणायचं नाही, कारण हे बद्धच नाही तर मुक्त कसं काय? म्हणून आता एक जोडपं होतं, ते मस्त आनंदानं राहत. आता एक पाहुणा आला त्याच्याकडे, ते म्हणले कसं काय बरं आहे का? ते म्हणे आमचं कव बिनसलत नाही तर बरं आहे कसं काय? आमचं कधी वागतच झालं नाही तर तुम्ही कसं काय विचारायला येत की बरं आहे का? बरं आहे का याचा अर्थ पहिलं बिघडलं होतं का? आमचे भांडणच नाही, ते हिच्या वाचून जेवत नाही, ही तिच्या वाचून जेवत नाही, तू मेरी मै तेरा, आणि दोघं मिळून घालू लक्ष 84 फेरा, इतकं प्रेम आहे म्हणल्यावर त्याचं भांडतच नाही. ते म्हणले कसं काय चाललं? काय सांगाव कसं काय चाललं? आमचं पहिलं बी चांगलं होतं ना, आता बी चांगलं आहे, म्हणजे तिथं विचारणासुद्धा काय व्हायला लागलं, सहन होईना, इतकं त्याचं चांगलं आहे. तसं हे तर ब्रह्म इतकं शुद्ध आहे की तिथं बद्ध मुक्त ही भाषाच सहन होईना. म्हणून जाणीव जेथ नरी घे, विचार मागुता पावली निघे, तरकू ऐनीने घे अंगी दयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, वीर प्रपंच हे विज्ञान, तेत सत्यत्व बुद्धी हेही जाण. म्हणजे तिथं सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाण. म्हणून अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निश्चेष करपे, मग ज्ञान ते स्वरूपे होऊन ठाके. आता काट्यानं काटा काढला, मग आता काटा खिशात ठेवायचा का त्याला बी खुडून टाकायचा? नाही म्हणे याला उपकार केला ना, मग का खिशात ठेव? मग अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं झाली, मग ज्ञान सांभाळून ठेवायचं का? ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, तो ज्ञानाचा अहंकार सुद्धा टाकून द्यायचा. म्हणून हे चौथा महाकारण देह आहे. ज्ञान म्हणजे काय आहे ते सुद्धा नको म्हणले आता. म्हणून वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे, सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. म्हणून अशा पद्धतीनं आचार्य सांगतात की अनेक विषय आहे, अनेक इंद्रियाद्वारे अनेक रूप मनामध्ये एक रूप मीला कळत असतात, आणि बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. मन इंद्रियाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे, बरं. म्हणून इंद्रियाणि पराण्याहू इंद्रियेभ्या परम मनहा, मनसस्तो परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रियाच्या पलीकडं मन आहे, मनाच्या पलीकडं बुद्धी आहे, आणि बुद्धीच्या पलीकडं आत्मा आहे. म्हणजे जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे घर झाकिले जिने. जिनं बुद्धीचं घर काय करून टाकलं? झाकून टाकलं, त्याला आत्मा कुळूत देईन हे असं मन आहे. वाया मन हे नाव हिरवी कल्पनाचे सावयव, जयाचे निसंग जीव दशा वस्तू. म्हणजे या मनामुळंच काय होत असतं, त्या परमात्म्याला जीवदशा प्राप्त होते. म्हणून एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, एकच मन आहे आपल्याला भांडवल करायचं. काय वाटिता ते तुला येईल कसे? एक मन दोन दोन कामामध्ये कसं लागेल बरं, एकाच मनामध्ये. म्हणून मन पाहिजे ऐकण्यात, मन पाहिजे चालण्यात, नाही तर चालायला एक इकडं आणि गाडी हाणायला एक इकडं, ते मन पाहिजे. मन एक आहे पण बायका दोन आहेत, त्याला प्रकृती प्रवृत्ती आणि निवृत्ती. म्हणून मनु राजा एक देह पुरी आसे नांद तो त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली आम्हावरी। त्याचे पुत्र म्हणजे संकल्प आणि विकल्प हे त्याचे पुत्र आहेत। आधोगती प्रगतीचे कारण मन आहे। मनातील विषयास आसक्तीमुळे बंधन आहे आणि निर्विषय आसक्तीमुळे काय आहे मोक्ष आहे। म्हणून मनैव कारणम मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयः। बंधाय विषयासक्ता मुक्तये निर्विषयम स्मृतम म्हणजे मना करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते। गती अधोगती मनाची हे युक्ती। मन लावा एकांती साधुसंगी। साधूच्या संगतीत मनाला एकीकडे एकांतामध्ये घेऊन जा कारण एकांती जो शिविला सर्वाधी उमजे त्याला। की गुरु सद्गुरुनं सांगितलं की एकांतामध्ये खा केळं दिले ते म्हणले महाराज मी अरण्यात जाऊन खाल्लं ते म्हणले मी सर्व दगड दरवाजा खिडक्या लावून खाल्लं ते म्हणे मी लाईट बी बंद केला आणि खाल्लं एकानं खाल्लंच नाही ते म्हणे काय करावं महाराज मी एक कोणी जरी नसलं तरी सूर्यप्रकाश तरी पाहायला झाडं तरी पाहायला लागले म्हणून मला प्रश्न पडला आता सगळेच पाहायला लागले तर मी तसंच आणला ते म्हणजे हुशार आहे शिष्य। म्हणून एकांतामध्ये कशाला म्हणावं एकांत हे शरीर श्वास इंद्रिय अंतकरण याला सोडून जे उरलं ना ते एक आहे आणि ही आहे ज्ञानबाची मेघ। तुम्ही आहेत एक आणि ही आहे ज्ञानबाची मेघ। एकम एवम अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन। म्हणून हा शास्त्र सिद्धांत आहे। मन एक स्वाधीन तरी खुंटले साधन सर्व सुखाचे निधान हरी पावसी रया ज्ञानोबराय सांगतात। म्हणून तनाचे ऑपरेशन करता येतं पण मनाचं ऑपरेशन करता येत नाही कारण ते सूक्ष्म आहे इंद्रियातीत आहे। म्हणून ह्या मनामध्ये तीन दोष आहेत मल विक्षेप आणि आवरण। म्हणून मन अशुद्ध आहे। आता मन म्हणजे काय मनामध्ये पाप वासना तयार होणं विक्षेप म्हणजे मनामध्ये चंचलता येणं आणि आवरण म्हणजे अज्ञानाचा पडदा येणं। याला काय म्हणे डोळ्यावर पडदा आला तर ते म्हणते तुम्ही ऑपरेशन करा काय आलं मोतिया बिंद आणि हा तसं मनामध्ये अज्ञानाचा पडदा आला म्हणजे हे लई मोठा बिंद आहे याला गुरुकडे जाऊनच ऑपरेशन करावं लागतं। म्हणून आता नातरी सरोवरी तरंगी आकाश सांडिले मेघी चंदनाची उर्गी उद्यान जैसी ज्ञानोबराय सांगतात की तरंग रहित तळे म्हणजे विक्षेप रहित चंचल रहित मन मेघ म्हणजे ढग रहित आकाश म्हणजे आवरण रहित मन आणि सापाशिवाय चंदनाची बाग म्हणजे मल रहित मन। शास्त्रामध्ये 10 पदार्थ चंचल आहेत असं सांगितलेले मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामदो मर्कटो मत्से मकारा दश चंचलहा। मन भ्रमर पाऊस स्त्री मदन वारा लक्ष्मी गर्व माकड मासे। आता हे मकार म्हणजे 10 वस्तू आहेत पण मकार याला अनुप्रास अलंकार म्हणतात कारण एका अक्षराची पुनरावृत्ती झाली की हा अलंकार होत असतो। मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर मन के मत मत चलिए पलक पलक मन और। कबीरदासजी इथं मत मत म्हणतात तर पहिल्या मतामध्ये म्हणजे मन त्याचं म्हणणं ऐकू नका आणि दुसऱ्या मतामध्ये त्याचं नको असा शब्द आहे। काय म्हणते मन के मत मत चलिए तर पहिल्या मताचा अर्थ काय घ्यायचा म्हणणं सांगणं आणि दुसऱ्या मताचं नको असा अर्थ घ्यायचा। म्हणून चंचले ही मना कृष्णा प्रमाथी बलवद्धडम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरी वसु दुष्करम। म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल का रहा मनतिलिया राहील महावातू। माकडास कधी समाधी लागेल का नाही। महावात रहा म्हणल्याने स्थिर राहील का तस मन आहे। मर्कटस्य खुरापानं तत्र वृश्चिक दंशनं तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति। आता गंमत झाली नाथ महाराज काय म्हणाले, मरकट रूपे चंचल मन, हे माकडासारखं मन चंचल आहे, त्याशी आसत संग मदिरा पान, आसत संग म्हणजे त्याला दारू पाडली आता। मग कामवृश्चिके दंशिले जाण, मग कामाचा विंचू चावला, आबाबाबाबाबाब इंचू चावला काय मी करू, इंचू चावला देवा रे देवा।

झरा झरा बाबा बाबा इंतु चावला काय मी करू देवा रे देवा इंतु चावला असा हा इंचू आणि याला उतारा मग वर्तन यद्वा तद्वा मुक्ती काय होते अगोदरच मन चंचल आणि त्याला दुष्ट संगती हे मदिरा पान व कामरूपी विंचू त्याला चावला मग त्याचं वर्तन सैरवैरच राहणार ना। मग न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्तही पाताळे आकाशा घाली उडी बळेची देखोनी फासा केलो या दोषा पाहुणा। म्हणजे याला दहा दिशा सुद्धा पुरत नाही, आकाश पुरत नाही, पाताळ पुरत नाही, याला अपुरे आहेत फिरायला, पण याला उपाय वैराग्याच्या जोराने हे स्थिर राहते। परमार्थात लावल्यावर हे काय होत असतं, स्थिर होत असतं। परी वैराग्याची आधारे जरी लाविले अभ्यासाची या मोहरे तर की तुलेनी एके अवसरे स्थिरावेल। हे एकदा एक वेळ अशी की हे स्थिर होईल। म्हणून काजे या मनाची कनिके जे देखिले गुडीचे आठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे। हे काठोडी घोडे त्याला अनुभव आत्म्याचा दाखवा म्हणजे ते स्थिर राहील। तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते सगळीकडं मी आहे असं म्हणून तू नमस्कार कर। म्हणून किंबहुना आपले मन करी माझे एकायतन माझे निश्रवणे कान भरून घाली माझ्या श्रवणानं तुझं मान कान भरून टाक जसं पोतं मिरचीनं भरलं त्याचं कान कशानं भरायचं। हरी गुण गावत नाचुंगी मीराबाई म्हणतात मी हरी गुण गावतच नाचन। मग मीराबाई नाचल्या पण देवासाठी आणि ही बी नाचली पोटासाठी नाचते मी परवा कुणा। हे पोटासाठी नाचणं वेगळे पण मीराबाई आमच्या हरीसाठी नाचलेल्या बघ घुंगरू बांध मीरा नाची रे। म्हणून गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद। नाचा पण हरीच्या रंगात प्रेमात नाचा। म्हणून किंबहुना आपले मन करी माझे एकायतन माझे निश्रवणे कान भरून घाली ज्ञानाने आवरण वैराग्याने विक्षेप आणि भक्तीने मल दोष जात असतो। म्हणून या दोषाची निवृत्ती झाली म्हणजे महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे न्हाये धोये क्या भया मन का मैला न जाय। आंघोळ केली मस्त पण मीन सदा जलमे रहे धोये वास न जाय। त्याला किती धुवा माशाला त्याचा वासच जात नाही। बाजारातून गेलो की असंच नाक दाबून जावं लागतं बोंबील माशाचं किती वास येतो। कबीरा मन निर्मल भया जैसा गंगा नीर पाचे पाचे हरी फिरे कहत कबीर कबीर क्या बात है। की आता कहत म्हणजे देव कबीर कबीर म्हणून फिरायला लागलेत मागं मागं। हे आता मन कसं झालं निर्मळ झालं मोकळं झालं। मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगीशी। नारायण भोगायला आता हे मन कसं झालं मोकळं झालं म्हणून जनाबाई सांगतेत की मी आता एकटीच आहे देवा आता तू ये काय। म्हणून सत्वाची आधन

ओव्यागाओ कौतुकेतो येरेबा विठ्ठला जणी जाती गाईल कीर्ती राहील है ना थोडा असा लाभ होईल तो येरेबा विठ्ठला जणाबाई जात गाय लागली म्हणून आता नाही का पाप ती उतू गेले तू येरेबा विठ्ठला पाप जेवढं होत ना ती उतू गेलं आता तू ये कारण हे मोकळं झालं म्हण आणि मोकळं होणं म्हणजेच मुक्त होणं म्हणून आचार्य काय सांगायला लागलेत

3531 30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छाया नट.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छायानट. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजक

त्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीतरचनेतील ग. दि. माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत

आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम,

भ्रामरी या चार महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

Mama,

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत

आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीवा मजला सुभद्रा शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला। देहे बुद्धीचा निश्चय पक्का झाला, मी म्हणजे देह माझं नाव अमुक अमुक होय ना, मग देहातीत जे हित आहे ते गेलं त्याला। ज्याला धरून बसलेलं आहे त्याच्या पलीकडे जायचं म्हटल्यानंतर हे हातातनं सुटलं पाहिजे ना। हे जोवर सुटत नाही आहे तोवर देहातीत होणार कसा। म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सगळी साधनं एवढ्यातच आहे। देहे बुद्धी आहे ती आत्मबुद्धी करा, त्याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी, सारखं जागृत ठेवतात। जरा काय झालं की टोटल सरेंडर लक्षात येत नाही, त्याच्या ताब्यात जर दिलं तर तू काय करायचं हे तो ठरवतो। प्रत्येक श्वास त्याच्या शक्तीनं होतो, जाणीव आहे का तुला। बघ, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्र आदिके मोह त्यांचा, मोह स्त्री पुत्र असू देत, धनसुतदारा असो दे पसारा, पण असो दे, पोटाशी घेऊन नाही। सगळ्यांना पोटाशी घेतलं की बुडालत, असू दे। सगळ्यांचं सगळी कर्तव्य जरूर करा, माझं म्हणू नका। आहे ती तुके देवाचे, सगळा संसार माझ्या सकट देवाचा आहे। बस बरा निश्चयो शाश्वताचा करावा, शाश्वत जो परमात्मा आहे त्याबद्दल निश्चय करावा की तोच एक आहे। म्हणे दास संदेह तो विसरावा, त्याबद्दल जरा देखील शंका ठेवू नये की तोच करता करवत आहे। घडीने घडी सार्थकाची करावी, प्रत्येक घडी देहाचं सार्थक व्हायला पाहिजे इकडे लक्ष पाहिजे। देहाचं स्वार्थक आहे, सार्थक आहे आत्मरूप होण्यामध्ये। त्यामुळे प्रत्येक क्षण आपला तिकडं जातोय का लक्षात ठेवलं पाहिजे। खातोय जेवतोय कशासाठी, देह चांगला राहावा। देह कशासाठी चांगला राहावा, साधनं करण्यासाठी। साधनेनं काय करायचं आहे, आत्मरूप व्हायचं। प्रत्येकाचं उत्तर एक आलं पाहिजे, मला आत्मरूप व्हायचं। लहान मूल बरोबर हात धरतं बघा एखाद्या खेळण्यासाठी, आई मला हे पाहिजे, ते मिळेपर्यंत सोडत नाही। तसा जीवानी वस्तूचा हट्ट धरला पाहिजे की मला तेच पाहिजे, मला दुसरं काही नको या जगातलं, काही दिलं तरी म्हणून हे मला नको, मला तिकडं जायचं, मला आई पाहिजे। बस तसं जीवानी म्हटलं पाहिजे। देहे बुद्धी हे कशी जायची, ज्ञानबोधे त्याजावी, देहे बुद्धी त्याजावी सांगितले, देह त्याजावा म्हटलेलं नाही आहे। ज्ञानबुद्धी ज्ञानदीपे, किंवा ज्ञानाचा दिवा उजाडला, ज्ञानाचा बोध झाला तर देहबुद्धी जाते, आणि मग विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी। त्याची जी भेट व्हायची ती विवेकाने, आत्मानात्मविवेक, आत्मा काय अनात्मा काय, काय ग्राह्य आहे काय त्याज्य आहे लक्षात करायला पाहिजे। पण तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, वृत्ती तदाकार करा असं संतांनी सांगितलं, पण नाही ना, होत नाही ना, त्याचा स्वभावच नाही। मग कशाचा तदाकार होते, बाहेरच्या गोष्टींच्या। हां, कुठं काही कपडा पाहिला, साडी पाहिली, तदाकार वृत्ती झाली तिची। पाहिल्याबरोबर लगेच आपली वृत्ती हा डोळ्यासमोर, साडी मनाने आणली ती नेसली, तदाकार वृत्ती झाली। खाण्याचा पदार्थ पाहिला, वृत्ती लगेच तदाकार गुलाबजाम, की आपलं लगेच मन गुलाबजामसारखं झालं। पण आत्म्याच्या ठिकाणी तदाकार होतीये का, त्याचं कारण त्याचं रूप लक्षात येत नाही आहे, दृश्य नाही आहे, त्यामुळे वृत्ती तदाकार होत नाही आणि आत ओळतच नाही। म्हणून सदा तेची शोधीत जावे, म्हणून ते शोधा, त्याला शोधायला पाहिजे, शोधल्याशिवाय नाही। म्हणून तुटेना फुटेना कदा देवराणा, पण चळे ना ढळे ना, पण कळे ना कदा लोचनासे, डोळ्याला दिसत नाहीये, वसे ना दिसे ना अगी मी पणासी. पुन्हा पुन्हा तेच सांगतात, मी पण आहे ना तो दिसणार नाही. आता लोक काय करतात, जया मानला देव तो पूजित आहे म्हणतो. कोणी म्हणतो आमचे रामाचे उपासना आहे, कोणी म्हणतो कृष्णाची उपासना आहे, परी देव शोधून कोणी ने पाहे. राम कृष्ण आपण म्हणतो तो पण आहे कुठनं, आला कसा, कुठून आला, तो कसा आहे त्याचा शोध घेता का? नाही. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, प्रत्येकजण वेगळे वेगळे देव सांगत असतो. ज्याला जी भक्ती वाटेल तो करत असतो. पण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. ज्याच्यापासून हे संबंध देवशी निर्माण झालं, सगळे देवदेवता आकाराला आले, त्या निर्गुणाचा शोध मात्र कोणी घेत नाही. म्हणून जगी थोरला देव, त्याला थोरला देव म्हटलाय, तो चोरला असे, तो सगळ्यांच्यापासून चोरून बाजूलाच राहिलाय. त्या थोरल्या देवाचा शोध कोणी घेत नाही. मग गुरु विण तो सर्वताहीन दिसे, गुरुशिवाय तो दिसत नाही. म्हणून गुरूंचं महत्त्व आहे. आणि इथं गुरु म्हणजे सुद्धा गुरु पाहता पाहता लक्ष कोटी असले गुरु उपयोगी नाहीत, खरे सद्गुरु पाहिजेत. म्हणून ते कसे सांगितले त्यांनी, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. आता सद्गुरूंचा शोध घ्या तुम्ही. सद्गुरु कसे आहेत, ज्यांनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान वाणे. समाधान हवंय ना सद्गुरूंशिवाय नाही. हे सगळे गुण आहेत का बघा त्याच्यामध्ये. तो भक्त आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, विरक्त आहे, कृपाळू आहे. कृपाळू नसेल तर आपल्याला देणार काय, तो चांगला असेल पण कृपा नाही आहे. मनस्वी मन ताब्यात असलेला, क्षमावंत योगी प्रभू स्वामी आहे सगळ्याचा, दक्ष आहे, व्युत्पन्न आहे, चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान. समाधान पाहिजे ना सज्जनांच्या संगती, सद्गुरूंच्या संगतीचा. मग ते सांगतात सद्गुरू, सदा सर्वदा राम सन्निध आहे. अरे तुझ्याजवळ आहे बाबा तो. मना सज्जना सत्य शोधून पाय, तुझ्या आत आहे, इथं आहे, इथं आहे, शोधून पाय. अखंडित भेटी रघुराज योगू. अरे तुझी त्याची भेट अखंड आहे, तून तो दोन नाही. परमात्मा वेगळा, आत्मा वेगळा, आणि मी वेगळा नाही, दोन्ही एकच आहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोग. गोष्टीत प्रसंग सांगायला वेळ नाही, पण तू सांगता येत. मी स्वामीजीनं म्हटलं असंच काहीतरी बोलताना की नाही जायला जमणार असं काहीतरी म्हटलं. असू दे ना, अखंडित भेटी अवकाश आहे अजूनही म्हणले. मी म्हटलं तुम्हीच सांगितलं ना अखंडित भेटी रघुराज योग, ते म्हणले अवकाश आहे अजूनही. पहिली साधना करा, मग त्या बोधावर गेल्याशिवाय नाही. अखंडित भेटी व्हायला तुम्ही ते एकरूप झालं पाहिजे, मग लक्षात येतं की भेटायला वेगळं कुठं जायचं नाही, अखंड भेट आहे. मना भासले सर्व काही पाहावे, जे काय समोर दिसतंय ना पहा. त्या सारखे डोळे मिटून काय तुम्ही राहणार नाही, परिसंग सोडून सुखे राहावे, पाहावे लांबून पाहावं, हे खरं नाही म्हणावं. देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे. देहाचं भान आहे ना, ते खुडण्यासाठी काय पाहिजे, ज्ञानशस्त्राने अज्ञानाचा छेद घ्यायचा आहे. ज्ञान झालं की लक्षात येतं की काही खरं नाही म्हणून. आणि मग विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे, मग देहापासून वेगळं होऊन भक्तिमार्गाने जावं. तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. संग सोडून राहा, या संघावर त्यांनी फार चांगलं दिलेलं आहे. पुढे दोन चार श्लोक आहेत त्याच्यामध्ये, याचं राघवाचं रूप सांगताना, अणुरेणुका ही त्याच्याशिवाय नाही, रीता ठावया राघवे विण नाही, नभासारखे रूप या राघवाचे, हे सगळं सांगतात. आणि दुजे विण जो तो चितो हा स्वभाव आहे. दुजे विण, दुसरा इथं कोणी नाही आहे, तोच फक्त आहे, असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी त्याला म्हणतायत, मना गुजे तुझं प्राप्त झाले, तर त्यासाठी अंतरी पाहिजे यत्न केले. हे समजून घेण्यासाठी तुला कष्ट केले पाहिजेत, शेवटच्या 2-3 श्लोकात ते म्हणतात, मना सर्वही संग सोडून द्यावा. सर्व सोडून द्यावं म्हणत ते संग सोडावा. अति आदर आहे सज्जनाचा धरावा. इकडला संघ सोडून द्या आणि सज्जनांचा संघ धरा. जयाचे नि संगे महादुःख भंगे. सज्जनांच्या संगतीत राहिलात की ज्याला महादुःख वाटत असतं ते भंगतं. सकाळी उठल्यापासून बघावं तर दुःखाच्याच कहाण्या सांगत असतात सगळेजण. तर देह भावावर असतात, पण ह्याची संगती धरली की दुःख संपतं. म्हणा संघ हा सर्व संघास तोडी. मना संघ हा याचा अर्थ सज्जनांचा संघ जर धरला तर इकडले सर्व संघ सुटतात. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, सद्गुरु हा सोयरा झाला की इतर सोयरे संबंध आपोआप कमी होतात. मग एकच सद्गुरु खरा आपला सोयरा राहतो आणि बाकीचे सोयरे आहेत, असू दे. त्यांना सांगायला जायचं नाही तुमचा संबंध सुटला म्हणून, पण लक्षात असं ठेवावं त्यांना मनामध्ये की हे काही आपले सोयरे नाहीत, सद्गुरु हे आपले सोयरे, भगवंत हा आपला सोयरा. म्हणून मना संघ हा सर्व संघ असं तोडी. मना संघ हा आणखी काय करतो, मोक्ष तात्काळ जोडी. इकडला संघ सोडला की मोक्ष तात्काळ जोडायला अवघड नाही आहे. हे धरलाय आणि ते धरायला बघतो म्हणून गोंधळ आहे. मोक्ष तात्काळ जोडी. मना संघ हा साधका शीघ्र सोडी. साधका सामान्य माणसाला नाही, साधना जर करत असेल तर ह्याला धरला की इकडला संघ शीघ्र सोडी, ताबडतोब सुटतो. मना संघ हा द्वैत निशेष मोडी. द्वैत संपून जातं. याचा संघ धरला की आपण हळूहळू त्याच्याशी कसे एकरूप होतो ते सांगता येत नाही, आणि जे द्वैत होतं ते संपून जातं. सांगता येत नाही म्हणजे धरलं पाहिजे तिथे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे शेवटच्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे, मनाची शते ऐकता दोष जाती. हे जे मनाचे श्लोक आहेत हे खऱ्या अर्थाने जर ऐकले, चिंतन मनन केलं, साधना केली, तर मग सगळे दोष नाहीसे होतात. मती मंद ते साधना योग्य होती. मग बुद्धी जरी कमी असली तरी चालेल, फार बुद्धी लागत नाही परमार्थाला. उलट फार बुद्धी असली ना तर ती आड येते गरजेपुरती पुरे. म्हणून मती मंद, कारण अहंकार येतो त्याचा एक. त्यामुळे मती मंद जे असतात ते साधनेला योग्य होतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य चढतं वाढतं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे बाहेरचं सामर्थ्य नव्हे, आत्मिक सामर्थ्य आहे. ज्ञान आणि वैराग्य एकमेकाचा सापेक्ष शब्द आहेत, एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. वैराग्याशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान आलं वैराग्य आपोआपच आहे गृहित धरायचं. हे आध्यात्मिक सामर्थ्य येतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला असता मुक्तीभोगी मोक्ष आपल्याला सहज प्राप्त होतो. म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये मनाच्या श्लोकाची फलश्रुती काय आहे ती सांगितली. त्यामुळे उपोद्घात, उपसंहार आणि त्याच्याकडे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे, एवढं मनाच्या श्लोकाचे काही श्लोक जरी कळले तरी आपला मार्ग मोकळा आहे. सगळं उपनिषदांचं सार त्यात आलं आहे. आपण थोडं समजून घेतलं आहे, साधना करून आपण त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353531300।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 वाजता ऐका हिंदी.

0: भक्ति गीतांचा कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ति गीतांचा आनंद घ्या। रोज सकाळी 11:15 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या शास्त्रामध्ये भविष्य किंवा माणसाची लक्षणं वर्णन करण्यासाठी कोणकोणते आधार घेतलेत? एक प्रमाण, शरीरासंबंधी असणारं प्रमाण, कुठलं अंग कुठला अवयव याची प्रमाणबद्धता हा एक आधार घेतला. छाया, गती, अंग, दात, केस, नख, अगदी दाढी मिशी इत्यादी या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन लक्षणांवरून भविष्य सांगणे सामुद्रिक शास्त्रामध्ये. यामध्ये आधी सर्वात पहिली सूचना अशी दिली की त्याचं आयुर्लक्षण, आधी आयुप्रमाण बघून मग त्याचं भविष्य सांगायचं, तोपर्यंत सांगायचं नाही. आयुप्रमाण की हा किती वर्ष जगणार आहे ते आधी बघून मग पुढचं भविष्य सांगायचं आहे. नाहीतरी ज्या पाच गोष्टी आहेत, जीव जेव्हा गर्भात आला तेव्हा त्या पाच गोष्टी निश्चित होतात. पाच गोष्टी निश्चित होतात. सर्वात प्रथम त्याला मिळणार त्याचं आयुष्य जे आहे ते निश्चित होतं. हा किती वर्ष जगणार आहे तो गर्भात आल्यानंतरच ते निश्चित झालेलं आहे, आयुष्य आहे. नंतर त्याला पैसा किती मिळणार आहे, धन तो किती प्राप्त करणार, सुख किती मिळवणार आहे हेही त्याला गर्भात आल्यानंतर निश्चित होत. त्याचबरोबर त्याला या जगामध्ये कर्म कसं करणार आहे, कुठलं नेमकं कर्म करणार आहे तेही निश्चित. वित्तम, आयु, कर्म शिवाय मृत्यू कसा प्राप्त होणार आहे हे गर्भात आल्यावरच निश्चित झालेलं आहे. या पद्धतीने माणसाला जे काही प्राप्त होणार आहे तसं हे आयुर्लक्षण आधी बघून, आता आयुष्याची परीक्षा कशा प्रकारे करावी त्याबद्दलही या सामुद्रिक शास्त्रामध्ये वर्णन आहे. तीन विभाग साधारण केलेत की ज्या पुरुषाची उंची 108 अंगुल आहे, 108 अंगुल म्हणजे साधारणतः 4 हात आणि 12 अंघोळ अशी ज्याची उंची आहे तो उत्तम आहे. 100 अंगुल उंची असणारा मध्यम आहे आणि 90 अंगुल उंची असणारा त्याहीपेक्षा खालचा तिसऱ्या दर्जाचा आहे. उत्तम, मध्यम, अधम म्हणा किंवा त्याला सामान्य म्हटलेला आहे. आयुष्य हे हातावरती अनाम करांगोळीपासून तर्जनीपर्यंत जी जाणारी रेषा आहे, जी स्पष्ट असेल, शेवटपर्यंत असेल, या चारही अंगुलींच्या मुळाशी असणारी रेषा शेवटपर्यंत जाणारी स्पष्ट होणारी, त्यावरून माणसाचं आयुर्मान मानलेलं आहे. साधारणतः एक एक बोट म्हणजे 25 वर्ष अशा दृष्टीने एक लक्षण मानलेलं आहे की शेवटच्या चौथ्या बोटापर्यंत पोचल्या म्हणजे तो शतायुषी होणार, अधिक काळ जगणार, अशा प्रकारचं या सामुद्रिक शास्त्राचं वर्णन या ठिकाणी सांगितलं. आता पुरुषांची लक्षणं जी सांगितली, ज्या पुरुषाचे पाय अतिशय कोमल आहेत, मांसल आहेत, रक्तवर्णीय आहेत, तळपाय जे आहेत ते मांसल आहेत, रक्तवर्णीय, लालसर दिसतात, स्निग्धता आहे, स्निग्ध आहेत, तसंच जरा उंच आहेत, पायाला घाम अधिक येत नाही, घाम न येणारे, शिवाय त्यामध्ये रक्तवाहिन्या नाड्या अशा न दिसणारे, मांसल असण्यामुळे ते न दिसणारे, असा मनुष्य हा तसं म्हटलं तर तो राजाप्रमाणे असतो, असा मनुष्य राजाप्रमाणे. या उलट ज्याचे पाय रुक्ष आहेत, रखरखीत म्हणा, बोट विरळ आहेत, पांढऱ्या अशी नख आहेत, नाड्या सर्व दिसत आहे मागून पायावरती, मागच्या बाजूला वरती असणाऱ्या सगळ्या नाड्या दिसत आहेत, तो माणूस नेहमीच दुःखी राहतो, काही ना काहीतरी व्यथा, पीडा त्याच्या मागे अखंड राहत, असं या ठिकाणी सांगितलं. म्हणून एकमेकांना विरळ असणारी बोट म्हटली की त्याला पीडा, दुःख, क्लेश आहे. एकमेकांशी चिकटलेली बोट किंवा अधिक विलग न असणारी बोट म्हणजे तो सुखात असणारा, समाधानी असणारा म्हटलेला आहे. ज्या पुरुषाच्या तळपायावर अंकुशाचं चिन्ह असेल ज्या पुरुषाच्या तळपायावरती अंकुशाचं चिन्ह आहे तो सदैव सुखी असणारा मनुष्य आहे. हे जे काही शारीरिक लक्षणं सांगितले, अगदी रक्ताच्या हे संदर्भात म्हटलं की रक्ताच्या रंगावरून सुद्धा माणसाचे स्वभाव आहेत. रक्ताच्या रंगावर जरी अगदी चित्रपटामध्ये वगैरे दाखवलं की याचं रक्त त्याचं रक्त सगळं रक्त एकच आहे वगैरे वगैरे, तरी विज्ञानाने सुद्धा रक्ताचे गट निर्माण केलेले आहेत. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार सुद्धा रक्ताचे रंग बदलतात. या ठिकाणी सांगितलं की ज्या माणसाचे रक्त रक्त कमल जसं आहे, कमलाप्रमाणे लालसर असणारं रक्त जे आहे, ती व्यक्ती शुभलक्षणी आहे, गुणवान आहे, धनवान आहे असं म्हटलं. पण ज्या माणसाचं रक्त जरी लाल पण ते काळसर असेल, तर त्याला त्याची प्रवृत्ती पापकर्माकडे अधिक धावते, पापकर्माकडे अधिक धावते काळसर रक्त असणारा मनुष्य. त्याचप्रमाणे पाठीच्या आकारावर सुद्धा सांगितलं की कासवाप्रमाणे पाठ असणारा मनुष्य धनवान सौभाग्य संपन्न असतो. त्या ज्याच्या हातामध्ये मत्स्यरेखा बघायला मिळते, मत्स्यरेखा तोही मनुष्य जो आहे त्याचं सर्व कार्य त्यांनी ठरवलं की ते सिद्ध होतो, की मी हे करणार तर ते कार्य त्याचं सिद्ध होतं. त्याला अगदी पुत्रपौत्रादी सुद्धा प्राप्त होतात. ज्याच्या हातावरती यज्ञवेदी आहे, यज्ञकुंडासारखा यज्ञवेदीसारखा आकार आहे, त्याला वेद ज्ञान किंवा विद्वत्ता त्याच्या ठिकाणी बघायला मिळते. ज्याच्या हातावरती तुला तराजू वगैरे सारखा आकार तळ हातावरती आहे, त्या व्यक्तीला व्यापारामध्ये अधिक लाभ होतो असं या ठिकाणी या सामुद्रिक शास्त्रामध्ये सांगतात. तसं ज्या व्यक्तीच्या हातावर एखादी लता दिसते, सोमलता, त्याला यज्ञामध्ये अधिक रस आहे, यज्ञकार्यामध्ये अधिक रस. तर कोणाच्या हातावरती एखाद्या वृक्षासारखं चिन्ह आहे, रेषा वृक्षासारख्या पसरलेल्या आहे, त्याला वृक्षाप्रमाणे जसं वृद्धी वाढत जाणे, उत्तरोत्तर त्याची स्वप्न सुद्धा तशी जी असतात. कुठे पर्वताचं चिन्ह, कोणाच्या हातात शस्त्राचं चिन्ह आहे, शस्त्राचे चिन्ह असेल तर तो माणूस उग्र प्रवृत्तीचा आहे, उग्र प्रवृत्तीचा आहे, अर्थात युद्धामध्ये सुद्धा संघर्षामध्ये त्याला विजय प्राप्त होतो. ज्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर यवाचं चिन्ह आहे, हे यवाचं चिन्ह म्हणजे तो विद्यावान, विद्यावान असणार आहे व्यक्तीच्या. म्हणून आयुर्मानाचं जे आधीच सांगितलंय की करांगोळीपासून तर्जनीपर्यंत चारही बोटांच्या मुळाशी असणारी रेषा जी आहे ती जर स्पष्ट असेल, जाड असेल आणि शेवटपर्यंत जाणारी असेल तर तो मनुष्य शतायुषी असतो. तसं अगदी पोटा नाभीचं सुद्धा सांगितलं की ही जी बेंबी नाभी ती ही दक्षिणावर्त आहे की वामावर्त आहे, त्याच्यावर सुद्धा आणखी काही लक्षणं सांगितली. दक्षिणावर्त नाभी जी आहे ती दक्षिणावर्त नाभी बुद्धिप्रदायक आहे, अधिक उत्तम कुशाग्र अशी बुद्धी प्रदान करणार. आणि वामावर्त नाभी जी आहे ती शांती प्रदायक आहे, शांती प्रदान करणारी नाभीच्या संदर्भात सांगितलं. किंवा कर्णिकेप्रमाणे ज्याची नाभी आहे, की वामावर्त अथवा दक्षिणावर्त न राहता जी कर्णिकेप्रमाणे नाभी आहे तो मनुष्य राजा होतो, त्याच्या हातामध्ये नेतृत्व प्राप्त होतो. हातावरच्या ज्या रेषा जर स्पष्ट असतील, जाड असतील, तर त्याचं भविष्य अधिक उज्ज्वल आहे. अस्पष्ट असणाऱ्या, विरळ असणाऱ्या रेषा त्या माणसाच्या जीवनात अधिक दुःखच आहे, कष्ट आहे. त्याचबरोबर गुडघ्यापर्यंत हात असणारा मनुष्य आजानुबाहू विभूती आहे, अवतारी आहे. आखूड हात असणारा मनुष्य भाग्यहीन आहे, तो दास किंवा सेवक म्हणूनच त्याला काळ अधिक व्यतीत करावा लागतो. तळहातावरती अधिक उंचवटे असणारा मनुष्य दानशूर बघायला मिळतो. आणि तसंच ज्याचा तळहात जरा अधिक खोलगट दिसतो त्या माणसाला पूर्व परंपरागत धनाचा लाभ होतो। वाटवडिलांकडून पित्याकडून म्हणा खोलगट हात ज्याचा आहे त्याला धनाचा लाभ प्राप्त होतो, पण ही तितकंच आहे की तो माणूस तसा भित्राही असतो। अशी ही एक एक गोष्ट सांगितलं की अंग कसं आहे, केस कसे आहेत, दात कसे आहेत, एवढंच नव्हे तर माणसाचा स्वर कसा आहे त्या स्वरावरून सुद्धा कार्तिकेयांनी भविष्य जे सांगितलं शुभाशुभ लक्षणं मांडली। एखाद्या माणसाचा बोलण्याचा स्वर कसा आहे की मेघ गंभीर धीर गंभीर आवाज, मेघ गर्जनेप्रमाणे असणारा हा जो धीर गंभीर स्वर असेल तर तो माणूस खरोखर धन्य आहे, त्याचं भविष्य सुद्धा उत्तम आहे। एखाद्या माणसाचा स्वर नेहमी रडका दुःखी जर असेल तर त्याच्याकडे अर्थात तशाच प्रकारच्या प्रवृत्ती आकर्षित होतात, रडका स्वर आहे। किंवा अतिशय कर्कश असणारा आक्रस्ताळेपणा करणारा जसा आहे तर जसा स्वर त्याचा येईल त्याप्रमाणे त्या प्रवृत्ती त्याच्याकडे आकर्षित होतात। एखादा अगदी भसाडा आवाज असेल तर त्यालाही लोक त्रस्त होतात, त्याच्याकडे तशाच प्रवृत्ती येतात। आणि आणखी जी गोष्ट आहे की माणसाच्या कपाळावरती निर्माण होणाऱ्या ज्या रेषा आहेत त्याच्यावर सुद्धा आयुर्मान सांगितलं। हातावरची जशी रेषा आहे तशी कपाळावर दिसणारी जी रेषा आहे ती एक रेष दिसते का दोन दिसतात का तीन दिसतात का चार दिसतात त्यावरती भविष्य सुद्धा सांगितलं आहे की अगदी एकच रेष क्वचित जर दिसत असेल तर त्याचं आयुर्मान 50 वगैरे पर्यंत आहे, पण त्यापुढच्या जर अधिक रेषा दिसू लागल्या तर तो 60-70 वगैरे अशा पद्धतीने त्याचं आयुष्य अधिक आहे असं या ठिकाणी जे सांगितलं पुरुषांच्या संदर्भात सुद्धा म्हटलं। तसंच स्त्रियांच्या संदर्भात ही अशी शुभाशुभ लक्षणं सांगितलीत। यामध्ये हात पाय बोट नख हातावरील रेषा कान जिव्हा ओठ दात गाल गळा नेत्र ललाट मस्तक केस स्वर आणि वर्ण या सगळ्या लक्षणांवरून हे भविष्य सांगण्याची पद्धती किंवा असं एक शास्त्र निर्माण केलं। स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा अशीच या गोष्टी सांगितलेल्या आहेत, अधिक विस्तृत या ठिकाणी काय सांगत नाही कारण प्रत्येकजण आपापल्या चौकशी करत बसतील की आपण कसे आहोत, त्यामुळे केवळ उल्लेख या ठिकाणी करतो की ज्या स्त्रीच्या डोळ्यांच्या कडा ज्या आहेत त्या लालसर असतात, शेवटचा जो डोळ्यांचा जो भाग आहे कडा ज्या लालसर असतील आणि मानेवरती अशी एखादी रेष जी असते ग्रीवेवरती ती स्त्री ज्या घरात जाते त्या घरात उत्कर्षच उत्कर्ष होत जातो, म्हणजे डोळे अगदी पांढरे असणं म्हणण्यापेक्षा लालसर। थोडक्यात यातून आरोग्याचा मुद्दा आहे की शरीरामध्ये रक्त उत्तम असणं आणि तसंच जिचे जे तळवे आहेत पाय ते लालसर असणं, टाच जी छोटी असणं, पायाचे बोट परस्परांना चिकटलेली असणं, अशी स्त्री नेहमी सुखामध्ये राहते, सुख उपभोग करणारी अशी आहे। म्हणून या स्त्रियांच्या संदर्भात शुभाशुभ लक्षणं सांगितली, पुरुषांच्या संदर्भात शुभाशुभ लक्षणं मांडलेली आहेत। अधिक विस्तृत विषय या ठिकाणी दिला पण आपल्याला अजून बराचसा भाग पुढचा बघायचा आहे, त्यामुळे मूळ विषय चालला आहे तो तिथीचा, पण मध्येच हा विषय निघाला की चतुर्थीच्या निमित्ताने कार्तिकेय आणि गणेश यांचा जो संघर्ष झाला होता मध्येच हा विषय चर्चेमध्ये आला म्हणून हा मांडलेला आहे थोडक्यात, आणि नाव आहे त्याचं भविष्य पुराण असल्यामुळे हा विषय या ठिकाणी आला। या प्रामुख्याने चतुर्थीमध्ये आपणाला दोन चतुर्थी तर अतिशय प्रसिद्ध आहे ज्या गणेश अवताराच्या जन्माच्या असणाऱ्या, एक माघ शुद्ध चतुर्थी आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी, या दोनही चतुर्थी भगवान गणेशाच्या दृष्टीने अवताराच्या आणि सगळ्यात प्रिय असणाऱ्या दोन तिथी आहेत। म्हणून पौराणिक भाषेमध्ये माघ शुद्ध चतुर्थीला शांता चतुर्थी असं म्हणतात, जी माघी विनायक गणेश जन्माचं जी चतुर्थी आहे तिला शांता चतुर्थी असं म्हटलं, आणि भाद्रपद जी गणेश चतुर्थी आहे तिला शिवा चतुर्थी असं म्हटलेलं आहे, शांता आणि शिवा। आणि शिवाय ज्या वेळेला अंगारक योग येतो, मंगळवारी असणारी जी चतुर्थी आहे हा अंगारक योग येतो, त्या त्या प्रत्येक चतुर्थीला सुखा चतुर्थी असं म्हटलेलं आहे. शांता, शिवा आणि सुखा याच्यातून तीनही गोष्टी आहे की शांती, सुख आणि पावित्र्य प्राप्त करून देणारे ही चतुर्थी आहे. ज्या दिवशी भगवान गणेशाचं पूजन करणं, स्मरण करणं आणि भगवान गणपतीला प्रिय असणारी वस्तू अर्पण करत असताना, तर दुर्वा भगवान गणेशाला अतिशय प्रिय आहे. दुर्वा अर्पण करत असताना जो मंत्र म्हणावा त्या संदर्भात सांगितलं की त्वं दुर्वे अमृत नामासी सर्व देवैस्तु वंदिता वंदिता दह तत्सर्वं दुरितं यन्मया कृतं. यन्मया कृतं दुरितं, माझ्या हातून जे जे काही दुष्कर्म, दुष्कृत्य, काही चुका घडलेल्या असतील मी ह्या दुर्वा हातात धारण करतो आणि ते आपणाला प्रिय आहे ते अर्पण करत आहे. तेव्हा कृपया या दुर्वांचा आपण स्वीकार करत असताना जे जे दुष्कृत्य माझ्या हातून किंवा जे काही दुष्कर्म घडलेलं आहे, दह तत्सर्वम, त्या सर्वाचा विनाश व्हावा आणि आपली शुभदृष्टी त्यावरती असावी ही प्रार्थना. कारण ही दुर्वा म्हणजे साक्षात अमृत स्वरूप आहे, आपणही अमृत स्वरूप आहात. त्वं दुर्वे अमृत नामासी सर्व देवैस्तु वंदिता, देवता सुद्धा ज्याला वंदन करतात. दुर्वांचं महात्म्य आहे. जसं 10 प्रकारच्या दर्भांमध्ये दुर्वा सुद्धा दर्भ मानलेला आहे, दुर्वेमध्ये तीनही शक्ती सामावलेल्या आहेत. तीन वेदांची शक्ती म्हणा, तीन शक्ती ब्रह्मा विष्णू महेशादी शक्ती म्हणा, अगदी अग्निबीज, सूर्यबीज, चंद्रबीज सुद्धा ज्यामध्ये सामावलेला आहे. या तीनही दुष्ट असणाऱ्या शक्तींवर काम, क्रोध आणि लोभ या तीनही विकारांचा विनाश करू शकणारी शक्ती आहे दुर्वा. आणि पाप जे निर्माण होतो, दुष्कृत्य जे घडतं ते या तीन स्वीकारांमुळे जे आहे की काम, क्रोध आणि लोभ पापाला जन्म देणार. म्हणून भगवान गणेशाला प्रिय असणारी ही वस्तू अर्पण करताना हा मंत्रोच्चार करावा असं या ठिकाणी सुमंत ऋषी सांगतात. तसं आणखी दुसरं जे भगवान गणपतीला आवडतं ते म्हणजे शमी आहे. दोन्ही गोष्टी अशा आहेत की शमीं शमयते पापम, पाप प्रवृत्ती अविचारी. थोडक्यात पाप शब्द म्हटला की जरा आणखीन मागासले पण जरा वाटतं, अविचार वगैरे म्हटला की जरा पुढे यायल्यासारखं वाटतं, पाप म्हटलं की जरा आपण खूप मागे आहोत असं वाटतं, पण त्याचा काय तसा संबंध नाही आहे. की अविचारी वृत्ती माणसाची म्हणजे पापाचा विषय, की हे करायचं की न करायचं विचार न करता तो जे काही बेधडक करतो आणि नंतर पश्चाताप करत बसण्याची जी वेळ येते ती पाप प्रवृत्ती आहे, अविचाराने घडलेलं कृत्य. म्हणून अशी अविचारीच वृत्ती निर्माण होऊ नये. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, तुकाराम महाराज म्हणतात की दुर्बुद्धी कदापि होऊ नये, अविचार निर्माणच होऊ नये. याकरता गणपतीला प्रार्थना आहे, कारण बुद्धिदाता गणेश आहे. दुर्वा अर्पण करताना जसं जे काही आजपर्यंत घडून गेलेलं आहे त्याबद्दलचा क्षमा याचना आहे, आणि क्षमी अर्पण करत असताना याच्या पुढे अविचारही येऊ नये याकरता. कारण क्षम आणि दम हाही ज्या योगशास्त्रातला विषय आहे तो त्यासाठीच आहे की आधीच मनाचं शमन, वासनांचं शमन आणि इंद्रियांचं दमन जे आहे. या ठिकाणी प्रार्थना अशी केली, शमीपत्र अर्पण करत असताना पवित्राणाम पवित्रात्वम काश्यपी प्रार्थिता श्रुतौ शमी शमय मे पापम नूनम वेत्सी धरा धरा. ह्या शमीपत्राला मी अर्पण करतोय. तेव्हा हे गणेशजी, हे प्रभू, या प्रार्थनेनुसार आपण ही अविचारी प्रवृत्ती, पाप प्रवृत्ती निर्माणच होऊ देऊ नये अशी सुंदर प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर या भविष्य पुराणामध्ये जो पुढचा विषय येतो तो म्हणजे पंचमी तिथीचा विषय. पंचमी तिथी राजा शतानी हे श्रवण करतोय आणि सुमंत ऋषी त्याला सांगत असताना, आता ही पंचमी तिथी नाग देवतांना अतिशय प्रिय आहे. या नाग देवताही म्हटलेल्या आहेत, नाग ही यौनी जसं म्हटलंय त्याही बरोबर ते नाग देवता असं म्हटलेलं आहे. नाग लोकातही पाताल लोकातही या तिथीला विशेष महत्व आहे. पंचमी तिथीला त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आहे की जे काही प्रमुख नाग आहेत वासुकी तक्षक कालिय मणिभद्र ऐरावत धृतराष्ट्र कर्कोटक धनंजय शेष शंखपाल हे जे काही अतिशय बलवान असे नाग देवताच ते आहेत त्यांच्या संदर्भातला हा विषय येतो पंचमी तिथीचा. या प्रारंभादी त्याचा जो आहे तो बघूया. त्या निमित्ताने एक मोठं सुंदर असं सर्प विज्ञान मांडलेलं आहे. इतकं सविस्तर चिंतन अन्यत्र बघायला मिळत नाही सर्पांसंबंधी. प्रारंभ असा आहे की नाग अथवा सर्प कुळाची जी माता आहे कद्रू जिच्यापासून हे कुळ प्रारंभित झालं तिचे आपली सवत विनिता गरुड माता जी आहेत दोघींमध्ये असणारं जे काही वैमनस्य आहे एकमेकांना पाण्यात पाहणं एकमेकांना त्रास देणं असा काय जो विषय होता त्यात कद्रूने आपल्या मुलांना अधर्माचा आधार घेण्यासंबंधाने सांगितलं. आपल्या सवतीला कमी लेखण्यासाठी पराभूत करण्यासाठी ज्या मातेने अधर्माचा आधार घ्यायला सांगितलं पण तिच्या काही पुत्रांनी सर्पांनी स्पष्ट रीतीने नकार दिला आम्ही अधर्माचा आधार घेणार नाही तेव्हा तिने आपल्या मुलांना शाप दिला सर्पांना की तुम्ही जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये जळून भस्म व्हाल असं ज्या सर्पांना शाप दिला आणि त्यामुळे काही सर्प जन्मेजयाच्या सर्पसत्रात मृत झालेत पण काही जण आस्तिक ऋषी कुमाराच्या निमित्ताने वाचलेत. या शापाची दाहकता विशिष्ट शाप म्हणजे दाहकता आहे आणि ही दाहकता कमी करण्यासाठी जे दूध त्यांना मिळालंय दुधाने त्यांना शीतलता प्राप्त झाली पिण्यासाठी नाही पिण्यासाठी नाही हा विषय. सापांना दुधाने शीतलता सापांना सर्वात आवश्यक आहे शीतलता शीतलतेची आवश्यकता आहे म्हणून सर्प ही योनी शीतलतेच्या सन्मात त्यांना अधिक जे आवड आहे प्रिय आहे ज्या ठिकाणी अतिशय थंड आहे जागा तिथं ते वास्तव्य करायला जातात हा त्यांचा स्वभाव निर्माण झाला. तर ही शापाची दाहकता या ठिकाणी मांडली हा पौराणिक आधार कोणाला कपोल कल्पित असं वाटेल पण नव्हे तर ही दाहकता शापाची जी आहे आणि त्यातही त्यांची मुक्तता ज्या तिथीला झाली या शापातून जन्मेजयाच्या सर्पसत्रातून एकतर शापाची दाहकता वेगळी पुन्हा अग्नीमध्ये जळून भस्म होण्याचा वेगळा या सगळ्या दुष्ट चक्रातून त्यांना सुटका ज्या दिवशी प्राप्त झाली ती आहे पंचमी तिथी. म्हणून त्या पंचमी तिथीला नागदेवतांनी किंवा नाग लोकात अतिशय विशेष महत्व प्राप्त झालं आणि नागा किंवा सर्पाच्या भयापासून रक्षण होण्यासाठी म्हणून सुद्धा या तिथीला मनुष्य लोकातही विशेष महत्व प्राप्त झालं. प्रार्थना त्या दिवशी जी केली जाते की सर्वे नागा प्रियंताम मे एकेचित पृथ्वी तले हीच हेली मरीचिस्था ये अंतरे दिवि संस्थिता ये नदीषु महाभाग नागा ये सरस्वती गामिना ये च वापी तडागेषु तेषु सर्वेषु मे नमः. जे कोणी विहिरीत तलावात समुद्रात झाडावर जमिनीमध्ये आकाशामध्ये जिथं जिथं जे नाग सर्प वास्तव्य करतात त्या सर्व सर्पांना मी प्रणाम करतो प्रार्थना करतो असं ही या ठिकाणी म्हटले आहे.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या अनंत लीला वारंवार प्रकट होत होत्या। मानवी देह धारण केलेल्या दत्तावतारी स्वामींनी षडविकारांवर संपूर्ण विजय मिळवला होता। स्वामी समर्थ स्वच्छंदपणे सर्वत्र हिंडत होते। आपल्या परमभक्तांनी हाक मारली की स्वामी धावत जायचे आणि त्यांची संकटातून सुटका करायचे। सर्व जीवांना स्वामी समर्थांनी तारून नेलं होतं। स्वामींचे अप्पासाहेब माने या नावाचे एक परमभक्त होते। स्वामींच्या नित्य दर्शनाला येणारे अप्पासाहेब समर्थांची सकाळ संध्याकाळ पूजा करायचे, स्वामींच्या नामात गर्क राहायचे, स्वामी सुद्धा अप्पासाहेबांची वाट पाहायचे। एकदा काय झालं तर अप्पासाहेब स्वामींच्या दर्शनाला आलेच नाहीत। स्वामींना खूप चुकल्या चुकल्यासारखं झालं होतं। एक दिवस लोटला, दुसरा दिवस लोटला, अप्पासाहेबांचा पत्ताच नाही। शेवटी स्वामी चोळाप्पाला म्हणाले, चोळाप्पा चला अप्पासाहेबांच्या घरी जाऊन येऊ। चोळाप्पा स्वामींना म्हणाला, स्वामी अप्पासाहेबांनी लग्न कार्य केलेलं नाही, त्यांच्या पाठीमागे काहीच व्याप नाही, त्यांच्या राहण्याचा नेमका ठाव ठिकाणा नाही। स्वामींनी अंतर्दृष्टीने वेध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अप्पासाहेब एका देवळात आडोशाला झोपले आहेत। स्वामी चोळाप्पाला घेऊन तिथे गेले। जेव्हा अप्पासाहेबांनी स्वामींना पाहिलं तेव्हा त्यांना विलक्षण आनंद झाला। स्वामी अप्पासाहेबांच्या जवळ गेले, त्यांच्या तात्काळ लक्षात आलं की त्यांना विषमज्वर झाला आहे। स्वामींनी त्यांचा हात हातात घेतला, कपाळावरून हलकेच हात फिरवला, सर्वांगावरून हात फिरवला। स्वामी जसजसे हात फिरवू लागले तसतसं विषमज्वराने तापलेलं शरीर शांत होऊ लागलं। काही क्षण गेले आणि अप्पासाहेबांना दरदरून घाम फुटला आणि अप्पासाहेब बरे झाले। अप्पासाहेब उठून बसले, त्यांनी स्वामींच्या चरणांना मिठी मारली आणि आपले आनंदाश्रू त्यांनी स्वामी चरणांवर अर्पण केले।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, संत संगतीचं महत्व मी तुम्हाला अनेक वेळेला सांगितलं आहे। प्रत्यक्ष संगतीत राहून त्यांच्या सहवासाचा आनंद लुटता येतो किंवा त्यांच्या नामात गर्क राहून आनंद लुटता येतो। संत विचारांची सोबत सुद्धा आपल्याला उत्तम मार्ग दाखवते। संत संगतीचा सर्वात मोठा फायदा काय तर संत संगतीत केवळ उत्तम विचारांची सोबत मिळते। सुविचार सुचतात, निष्काम कर्मयोग प्रत्यक्षात आचरणात आणता येतो, मन निर्भय होतं, देवाचं नाम सतत ओठावर तरंगत राहतं। म्हणून तुम्हाला सांगतो की आयुष्यभर पुरेल एवढा आनंद हवा असेल तर नामस्मरणात गर्क राहून संत सोबतीने राहावं। आपल्या प्रत्येकाचा शाश्वत आनंद केवळ नामातच लपलेला आहे। नाम कुठेही घ्यावं, कितीही घ्यावं आणि कसंही घ्यावं, फक्त नामच घ्यावं, त्यासारखं सुख कशातच नाही।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे RN पराडकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम